नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भोपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता तुला रामा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.
1: संभारुनियारी

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आजचं नक्षत्र आहे मघा नक्षत्र। आज दुर्गाष्टमी आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। आपल्या सनातन धर्मात जे 16 संस्कार सांगितले आहेत ते आपण सविस्तर जाणून घेत आहोत। आज ऐकूयात 8व्या संस्कारापासून उर्वरित सर्व संस्कारांची सविस्तर माहिती। 8वा संस्कार आहे अन्नप्राशन। जन्मानंतर 6व्या महिन्यात हा संस्कार केला जातो। बालकाला प्रथमच घन पदार्थ म्हणजे सॉलिड फूड भरवलं जातं। बालकाला निरनिराळ्या पदार्थांची रुची निर्माण व्हावी तसंच त्याची पचनशक्ती वाढावी हा या संस्कारामागचा हेतू आहे। 9वा संस्कार आहे चुडा कर्म संस्कार। जन्मानंतर 3र्या वर्षी विधीपूर्वक केस कापून शेंडी ठेवण्याच्या या संस्काराला चुडा कर्म किंवा चौल कर्म असं म्हटलं जातं। आयुष्य बल आणि तेज यांची वृद्धी व्हावी हा या संस्कारामागचा हेतू आहे। सध्याच्या काळात हा संस्कार वेगळा न करता उपनयन या संस्काराबरोबरच केला जातो। 10वा संस्कार आहे उपनयन संस्कार। जन्मानंतर 8व्या वर्षी हा संस्कार केला जातो। गुरुच्या जवळ नेणं असा याचा अर्थ आहे। या संस्कारानंतर बालकाचा दुसरा जन्म म्हणजे स्पिरिच्युअल बर्थ होतो असं म्हणतात। या संस्कारानंतर खऱ्या अर्थाने अध्ययनाची सुरुवात होते आणि बालकाचा ब्रह्मचर्यामध्ये प्रवेश होतो। 11वा 12वा आणि 13वा म्हणजे महानामनी महाव्रत आणि उपनिषद व्रत हे 3 संस्कार उपनयनानंतर 5 वर्ष अध्ययन केल्यानंतर प्रत्येकी 1 वर्षाच्या अंतराने गुरुने करायचे संस्कार असतात। 14वा संस्कार आहे गोदान। या संस्कारामध्ये अध्ययन समाप्तीनंतर साधारणपणे 16व्या वर्षी गुरुला विधीपूर्वक गाय दान दिली जाते। ब्रह्मचर्याश्रमात झालेल्या व्रतभंगाचं प्रायश्चित्त हे देखील याच विधीचा एक भाग आहे। 15वा संस्कार आहे समावर्तन। गुरुच्या संमतीने ब्रह्मचर्याश्रमातून निवृत्त होणे म्हणजेच समावर्तन संस्कार म्हणजेच सोडमुंज। किमान 12 वर्ष अध्ययन पूर्ण झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे 20व्या वर्षी हा संस्कार केला जातो। या संस्कारानंतर मुलगा विवाह योग्य झाला असं समजतात। आणि शेवटचा 16वा संस्कार आहे विवाह संस्कार। पुढच्या आयुष्याची जबाबदारी स्वतंत्रपणे स्वीकारणे, संसाराला आवश्यक असलेल्या वस्तू पैसा मिळवणे, उत्तम आणि निरोगी प्रजा निर्माण करणे तसंच प्रसंगानुसार योग्य ते धार्मिक विधी पार पाडून देव आणि पितर यांच्या ऋणातून अंशतः मुक्त होणे हा या संस्कारामागचा हेतू आहे। असे हे आपल्या सनातन धर्मातले 16 संस्कार आहेत। आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्ती सुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे पद. पदरचना आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

ऐकूया संत चोखा मेळा यांची अभंग रचना, संगीत राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 23 मे. देवाकरता स्वतःला विसरावं. तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरता विसरतो. स्वतःला विसरावं, पण ते विषयाकरता विसरू नये. एखाद वेळेस असं होतं की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपलं आपल्यालाच समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरं. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होतं. थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचं होतं. विषयासाठी देहभान विसरणं हे केव्हाही वाईटच, परंतु देवाकरता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावं. आपण आता तसं करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो, ते खरं भजन होत नाही. म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरं कोणी नाही असं मानूनच भजन करावं आणि तशी सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा, म्हणजेच विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही. व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावं, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावं, म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल. हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणं हा एकच सोपा मार्ग आहे आणि त्याकरिता नामस्मरणात राहणं हेच साधन आहे. कोणी 12-24 वर्ष साधनात राहूनही काही काम झालं नाही असे म्हणतात आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात. तेव्हा अशा लोकातच अर्थ नसतो की गुरुत काही नसतं? तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्कं समजावं. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का? ती शक्य नाही. याकरता ते सांगतील ते साधन आधी करावं, म्हणजे चित्त शुद्ध होतं आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरं समाधान मागावं आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचं राहतं? मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होतं. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचंही कारण उरत नाही. परमात्म्याचं स्मरण यातच विषयाचं विस्मरण. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुरेश हळदणकर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना, संगीत MG गोखले आणि स्वर सुमती टिकेकर

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंग रचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। दुसऱ्या दिवशी पहाटे स्वामी मंगळ वेढ्यात प्रकट झाले। औदुंबराखाली पारावर बसले। पहाटेपूर्वीचा विरळ काळोख सर्वत्र पसरलेला होता। गावाला अजून जाग यायची होती। स्वामींच्या भोवती प्रकाश पसरलेला होता। कृष्णम भट्ट कापशीकर नावाचा एक दत्तभक्त त्या अंधार भरल्या पहाटे देवपूजेसाठी फुलं गोळा करायला बाहेर पडला होता। त्याची नजर दूरवर गेली तेव्हा त्याला औदुंबराखाली प्रकाश दिसला। कृष्णम भट्ट प्रकाशाच्या दिशेने झेपावला। तिथे त्याला स्वामी समर्थ ध्यानस्थ अवस्थेत बसलेले दिसले। कृष्णम भटांनी त्या तेजस्वी यतिपुरुषाला साष्टांग नमस्कार घातला। स्वामींनी डोळे उघडले। त्यांची नजर कृष्णम भटावर स्थिर झाली। स्वामी बोलायला लागले, तुला मागलं काही आठवणार नाही, परंतु तुला सांगतो, तुझी दत्तोपासना अनेक जन्मांची आहे, हा तुझा अखेरचा जन्म, तुझे पुण्य फळाला आले आहे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला काय हवे ते माग, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, निसंकोचपणे माग। कृष्णम भट्ट स्वामींच्या चरणांना घट्ट धरीत बोलला, स्वामी आपल्या कृपेने माझं उत्तम चाललं आहे, तुम्ही श्री दत्तावतारी आहात, काल रात्री गावात ही बातमी आली तेव्हापासून तुम्हाला भेटायला मी उत्सुक होतो, माझं भाग्य थोर, तुमची भेट पहाटेच झाली। असं म्हणत कृष्णम भटाने गोळा केलेली फुलं स्वामींच्या मस्तकावर उधळली। स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। कृष्णम भटाचं सात्विक व्यक्तिमत्व आणि निखळ प्रेम स्वामींना जाणवत होतं। कृष्णम भटाने स्वामींना विनंती केली, स्वामी आपण इथे पारावर बसला आहात, आपण माझ्या घरी चला, मी आणि माझी पत्नी आम्ही दोघं तुमची षोडशोपचारे पूजा करू, तुमचे आशीर्वाद लाभले तर अधिक आनंद मिळेल। स्वामींनी मोठ्या प्रेमाने कृष्णम भटाला दोन्ही दंडांना धरून उठवलं आणि म्हटलं, तू जा, मी येईन तुझ्या घरी। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भक्तांच्या आयुष्यातल्या अडीअडचणी स्वामी कशा दूर करतात ते तुम्हाला आता रोज सांगणार आहे। तुम्ही फक्त तुमचं लक्ष माझ्या बोलण्याकडे केंद्रित करा। यमुताई खूप आजारी होत्या। सर्व प्रकारचे डॉक्टरी उपाय करून झाले, परंतु गुण काही येत नव्हता। त्या स्वामी भक्त होत्या। त्यांनी आपल्या मुलीला सांगितलं, मला रोज स्वामींच्या चरणांचं तीर्थ आणून द्या, स्वामीच मला बरे करतील। त्याप्रमाणे स्वामींच्या चरणांचं तीर्थ सकाळ संध्याकाळच्या आरतीनंतर यमुताईंना देण्यात आलं। 8-15 दिवसात त्यांना खूप गुण आला। रात्री झोपताना स्वामींचा अंगारा कपाळाला लावला की त्यांना शांत झोप लागत असे। एक दिवस त्या म्हणाल्या, स्वामींनी मला दर्शन दिलं, मी पूर्ण बरी झाले। आश्चर्य म्हणजे त्या दुसऱ्या दिवशी खडखडीत बऱ्या झाल्या। ह्याचा अर्थ असा की स्वामींची आपल्या भक्तांवर नजर असते आणि तेच त्यांना बरं करीत असतात। फक्त आपली श्रद्धा हवी इतकंच।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची संगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय सातवा। श्री गणेशाय नमहा। वाल्मिकी ऋषि म्हणाले, भगवान विष्णु प्रसन्न झाल्यावर सुदैवाने त्यांची स्तुती केली। भगवान विष्णु म्हणाले, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे, तुला काय हवा तो वर माग। सुदैव म्हणाला, मला पुत्र नाही, तो द्यावा एवढंच माझं मागणं आहे। भगवान विष्णु म्हणाले, तुझ्या भाग्यामध्ये सात जन्मापर्यंत पुत्र लाभ नाही, तू दुसरं काहीतरी माग, माझा उपाय चालत नाही। ते कठोर वचन ऐकून सुदैव मूर्छित पडला। त्याला सावध करून त्याच्या पत्नीने म्हटलं, व्यर्थ कष्टी का होता, आपल्या भाग्यात असेल तेच भोगावं, हरीला सांगून काय उपयोग। दैव अनुकूल नाही असं आपण समजावं आणि देवाची भक्ती करीत आयुष्य घालवावं। गरुडाला मात्र वाईट वाटलं, काहीही करून सुदैवाला पुत्र द्यावा, नाहीतर तुमची भक्ती कोणी करणार नाही, तुम्हालाच सर्व सामर्थ्य आहे, असं गरुड भगवान विष्णूंना म्हणाला। ते ऐकून विष्णू त्याला म्हणाले, तू सुदैवाला तुझ्या अधिकारात पुत्र देऊ शकतोस। तेव्हा गरुडाने त्या दोघांना पुत्र प्राप्तीचा वर दिला आणि विष्णूंना पाठीवर घेऊन तो वैकुंठाला गेला। आणि भगवान विष्णूंना पाठीवर घेऊन तो वैकुंठाला गेला। सुदैव ब्राह्मण पत्नीसह आपल्या घरी राहू लागला। काही काळाने त्याला एक पुत्र प्राप्त झाला। तो सर्व शुभ लक्षणांनी युक्त मुलगा अतिशय हुशार होता। शुकदेव असं त्याचं नाव ठेवलं। 8 वर्षातच त्याने अनेक विद्या प्राप्त केल्या। काही दिवसांनी देवलमुनी सुदैव ब्राह्मणाच्या घरी आले। शुकदेव त्यावेळी तिथे आला आणि देवल ऋषींना त्याने नमस्कार केला। त्याची लक्षणं पाहून देवलांना फार आनंद झाला आणि कुतूहलाने त्यांनी त्याची सर्व लक्षणं पाहिली। तेव्हा मात्र ते सुस्कारा टाकून स्वस्थ बसले। त्यांची मुद्रा पाहून सुदैव चिंतेत पडला। तेव्हा देवलांनी म्हटलं, हे विप्रा, आधी बाळाचं आयुष्य पाहावं आणि मग बाळाची लक्षणं सांगावी। ह्या मुलाला 12व्या वर्षी पाण्यात बुडून मरण आहे, ते अटळ आहे। सुदैवाला वाईट वाटलं। देवलमुनी त्याचं सांत्वन करून निघून गेले। सुदैवाला मूर्छाच आली। गौतमी मोठी धीराची होती। तिने पतीला धीर दिला आणि कितीतरी मोठे मोठे लोकही मरण टाळू शकले नाहीत इत्यादी सांगून तिने त्याला हरिभक्ती करीत राहावं असं सुचवलं। अशा प्रकारे तू पूर्वजन्मी सुदैव होतास आणि तो पोपट तुझा मुलगा होता असं वाल्मिकी ऋषी म्हणाले। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण सातवा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, रोज एकदा दुपारी जेवावं, उद्यापनाला दाम्पत्याला जेवायला बोलवावं. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

अधिकमास पोथीचा आजचा भाग श्री एकनाथ बाबू जोशी मुक्काम पोस्ट वेताळ बांबर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी तसंच आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला.

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9 वाजता, याचं पुनःप्रसारण 9 वाजता.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

ग्रासा महाराज या सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, दशक दुसरा आणि समास नववा, विरक्त लक्षण चालू आहे। तसं निरक्षीर विवेक असं म्हटलेलं आहे। राजहंसापुढे दूध ठेवलं ते लगेच पाणी सोडून देत आणि दूध तेवढं देतो। तसं इथं लक्षात आलं पाहिजे, जे घ्यायचं आहे ते ताबडतोब स्वीकारायचं आहे आणि जे टाकायचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, पूर्ण त्याची उपेक्षा करायची। विरक्त भाविके सांभाळावी, आधी भाविक मंडळी मिळणं कठीण, पण जर मिळाली तर त्याच्यामध्ये बहुत्या तो भाव जो असतो तो राजस किंवा तामस असतो। श्रद्धा असते पण ती राजस तामस श्रद्धा असते। काही वेळेला अंधश्रद्धा उघडायची असंही काही एक आहे, अंधश्रद्धा उघडायला हरकत नाही पण श्रद्धाच उघडायची नाही। सात्विक श्रद्धा आहे ती आवश्यक आहे, आणि श्रद्धा मयोयम पुरुष आहे असं म्हटलंय। प्रत्येकाची कशावर ना कशावर श्रद्धा असते, कुणाची पैशावर असते, कुणाची वैभवावर असते, पण खरी श्रद्धा जी आहे ती भगवंताच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी, भगवद्गीता ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांच्या ठिकाणी। त्यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याला शब्द प्रमाण असं म्हटलेलं आहे, आगम प्रमाण असं म्हटलेलं आहे। अशा ग्रंथांच्यावर श्रद्धा ठेवायची आहे आणि त्याप्रमाणे आपले जीवन जगायचंय। म्हणून ह्या ठिकाणी भाविक मंडळी पाहिजेत, पण भाविकतेला बुद्धीची जोड द्यायची। बुद्धीने नेमका काय आहे, परमात्मा कसा आहे, जाणीजे देव निर्गुण, जाणीजे मी तो कोण, परमात्मा कसा आहे, मी कोण आहे हे जाणून घ्यायचंय, विश्व काय आहे जाणून घ्यायचंय, आणि तिन्ही एकच कशी आहेत, एकच परमात्मा तिन्ही अंगाने कसा नटलेला आहे हे बुद्धीने समजून घ्यायचंय आणि भावानी त्याचा अनुभव घ्यायचाय। म्हणून ज्याच्याजवळ बुद्धी आहे आणि भाव आहे, विचार करण्याची कुवत आहे, काही संस्कार आहेत, अशी जर व्यक्ती असेल तर हे होऊ शकतं। म्हणून विरक्त भाविके सांभाळावी, विरक्त प्रेमळे निववावी। प्रेमळ मंडळी आधी मिळणं कठीण, कारण भगवंत देखील म्हणतात प्रेमळांचे साकडे, आम्हाला देखील प्रेमळांचं साकडं आहे म्हणतात। त्याचं कारण खरा प्रेमळ मिळत नाही। पुष्कळ वेळा प्रेम जे आहे ते दाखवलं जातं, अंतस्थ हेतू वेगळाच असतो। आधी घराघरात जरी बघितलं तरी खऱ्या अर्थाने प्रेम करणारी मंडळी फार थोडी सापडतात। प्रेम आहे असं दाखवलं जातं, पण आपल्या स्वार्थाला कुठंतरी जरा धक्का पोचतोय असं वाटलं की प्रेम संपतं। आणि म्हणून खरा प्रेमळ, अंतःकरणाचा निर्मळ असा मनुष्य, अशी व्यक्ती भगवंताला हवी असते, संतांना हवी असते। अशी प्रेमळ मंडळी आधी मिळवायची आहे आणि प्रेमाला प्रेमानेच निवळता येते। प्रेमळ माणसाला प्रतिसाद जो हवा असतो तो प्रेमाचाच प्रतिसाद हवा असतो। त्यांनी इतकं प्रेम केलं, आईने मुलावर इतकं प्रेम केलं, म्हणून उद्या मुलाने जर आईच्या अंगावर नोटा फेकल्या आणि जर सांगितलं की तू जे प्रेम केलंस ना त्याची ही किंमत हे घे असं जर म्हटलं तर त्या आईला काय आनंद होईल? त्याचा जो प्रतिसाद आहे त्या मुलाने आईवर प्रेम करण्याने आहे। तिच्याशी प्रेमाचं वर्तन करणं, तिची चौकशी करणं, आणि प्रेम हे काही एखाद्या कृतीनं सांगता येत नाही, अंतःकरणाचा तो भाव आहे तो दुसऱ्याच्या अंतःकरणाला कळतो। हजारो मैलावर जरी असतील दोन मंडळी तरी जर खरंच प्रेम असेल तर त्या प्रेमाची जाणीव दुसऱ्याला होत असते त्या त्या क्षणाला देखील। आणि अगदी शेजारी राहत आहे परंतु अंतःकरणात त्या व्यक्तीविषयी प्रेमच जर नसेल तर शेजारी राहून देखील काही उपयोग नसतो। म्हणून प्रेम हे खरं पाहिजे आणि प्रेमानेच प्रेमळांना निवायचं असतं। विरक्त साबडी नुपेक्षावी शरणागते। विरक्त माणसानी साबडी भुई भाबडी जी माणसं असतात ती किंवा जी शरणागता आलेली असतात ती त्यांची उपेक्षा करू नये। शरणागत आला ना तो खऱ्या अर्थाने जो तो शरणागत आलेला असेल तर त्याच्या पूर्व कर्माबद्दल देखील क्षमा करून त्याला चांगला मार्ग दाखवायचा। भोळा बाबडा असेल तर त्यालाही भगवंताच्या मार्गावर स्थिर करायचं। विरक्त अभ्यास करावा। अभ्यास ध्यानाला देखील अभ्यासच म्हटलाय। ध्यानाची साधना करणं म्हणजे अभ्यासच आहे, नाम घेणं अभ्यास आहे, परमार्थाच्या साधनेचा अभ्यास करायचा। विरक्त साक्षेप धरावा, अतिशय प्रयत्नशील राहावं, नेमकेपणाने राहावं। विरक्त वक्तृत्वे उभा राहावा मोडला परमार्थ। समर्थ म्हणताय त्यावेळेला देखील परमार्थ मोडलेला होता। असे अनेक काळ होऊन गेले की त्या त्या काळामध्ये परमार्थ मोडतो, त्याचं विस्मरण होतं, तो कुठंतरी धूळ खात पडतो, लोकांना कळत नाही। तसं त्यावेळे देखील परमार्थ मोडलेला होता। तर समर्थ म्हणतात
विरक्त महापुरुषांनी हा जो मोडलेला परमार्थ आहे तो आपल्या वक्तृत्वानी उभा राहावा. वक्तृत्व पाहिजे, लोकांना जर समजून सांगायचं असेल तर वक्तृत्व पाहिजे. पण हे वक्तृत्व नुसतं शब्दाच्या पातळीवर नसावं, अनुभवाच्या पातळीवर असावं. जो आपला अनुभव आहे तो अनुभव जर आपण लोकांना कथन करत गेलो, त्या मार्ग सांगत गेलो, तर त्याचा प्रभाव श्रोत्यांच्यावर विशेषत्वाने पडतो. कारण अनुभवाचे बोल जे असतात ते आधी बोलणं आणि मग सांगणं, बोलण्यासारखे चालणे. तयांची वचने प्रमाणे मानते जने. तुम्ही त्याप्रमाणे जर करत असाल आणि जर बोलत असाल तर लोकांच्या समोर तो अनुभव खरा प्रगट होतो आणि त्याप्रमाणे मंडळी चालावी लागतात. म्हणजे तर समर्थ म्हणतात, मोडलेला परमार्थ आपल्या वक्तृत्वाने उभा राहावा. विरक्त विमळ ज्ञान बोलावे. विमळ ज्ञान, आत्मज्ञान, शुद्ध ज्ञान ते बोलावं. बाकीचं ज्ञान ठीक आहे, अनेक गोष्टी आहेत, अनेक विषय आहेत. निराळ विषयाचा अभ्यास लोक करत असतात, परंतु जे ज्ञान झालं असतात दुसरं काही जाणायचं राहत नाही. असं आत्मज्ञान जर करून घेतलं तर लक्षात येतं जे जे काही आपल्याला दिसत आहे, ज्याचा अभ्यास करण्यामध्ये मंडळी आयुष्याच्या आयुष्य घालवत आहेत, संशोधन करत आहेत. पण ज्याला बोध झाला तो म्हणतो भगवंतच तर सर्व रूपाने नेटलेला आहे. आता आणखी जाणायचं काय? जाणा, व्यवहाराच्या अंगाने काही गोष्टी जाणाव्या लागतात त्या जाणाव्या. परंतु ह्याला कुठलंही आता काही जाणून घ्यायचं आहे, काही समजून घ्यायचं आहे अशी जिज्ञासा राहत नाही. तो सारखं सर्व रूपामध्ये एका परमात्म्याचं दर्शन घेतात. विरक्त विमळ ज्ञान आणि ते बोलावे. आपण ज्ञान करून घ्यावं आणि लोकांना ते सांगायला पाहिजे. अरे वही तो है, तोच तर भरलेला आहे, कशाला डोक्याला व्याप करतो, दुःखी होतो. विरक्त वैराग्य स्तवित जावे आणि वैराग्याचं स्तवन करावं. वैराग्याची आवश्यकता समजावून सांगावी. परमार्थातच वैराग्य पाहिजे असं नाही तर संसारात देखील वैराग्य पाहिजे. आपल्याकडे नेहमी आपल्या संस्कारात सांगितलं जातं की त्यागावर जीवन आधारलेलं असावं, भोगावर नाही. आणि सध्याच्या काळात असं दिसतंय की भोगावर जीवन आधारलेलं असल्यामुळे ते भोग मिळवण्यासाठी येन केन प्रकाराने नाना गोष्टी खटपटी केल्या जातात. पण ते भोग भोगल्यानंतर देखील समाधान आहे का असे विचाराल तर समाधान नाही. त्याचं कारण काय आहे? अनेक गोष्टीच्या मर्यादा त्या भोगाला आहे. एखाद्या विषयापासून आपल्याला आनंद मिळतोय असं जर आपल्याला वाटत असेल आता तो भ्रम आहे. संत सांगतात की विषयात आनंद नाही, आनंद आत आहे. आणि आतलाच आत्मानंद त्या इंद्रियांच्या द्वारे त्या विषयाकडून आपण मिळवत असतो आणि विषयातून आनंद मिळाला अशा भ्रमात आपण असतो. पण मर्यादा पडतात त्याचं कारण तो विषय सारखा उपलब्ध होईलच असं नाही. बरं, विषय असला तरी इंद्रिय ते त्या तऱ्हेने सक्षम असेलच असं नाही. इंद्रियातच जो दोष निर्माण झाला, डोळ्याने दिसेन असंच जर झालं तर सृष्टी सौंदर्य पाहणार काय? त्यामुळे मर्यादा पडली. बरं, समजा विषयही भरपूर आहे, इंद्रिय आहे, तरी कुठंतरी मर्यादा पडते, ती इंद्रिय देखील थकतो. अगदी कानाने आपण संगीत ऐकत असतो, किती वेळा ऐकणार? कुठेतरी मर्यादा आहे, त्याला कुठेतरी थांबावं लागतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन निर्विषय आनंद जो आहे, आत्मानंद जो आहे, त्याला म्हटलं कुठलीच मर्यादा नाहीये. तो विषय कधी संपणारा नाहीये, निर्विषय आहे, त्याचा कधी कंटाळा येणार नाही, त्यांनी कधी दमला श्रमला असं होणार नाहीये. आनंद दिवसेदिवस वर्धिष्णू वर्धिष्णू होत जाणार आहे. आणि अशा तऱ्हेनं निर्विषय आनंद जर घेता आला तर बाहेरच्या विषयांची फारसं महत्व राहत नाही. ठीक आहे, किंवा घेतला आनंद जरी तरी त्याला माहिती असते की हा विषयातला आनंद नसून माझाच आनंद मी या विषयाच्या अंगाने घेतोय. म्हणून वैराग्य जे आहे ते वैराग्य आपल्या संसारामध्ये प्रापंचिक गोष्टीमध्येही पाहिजे असतं आणि परमार्थात तर वैराग्याशिवाय वाटचालच सुरू होत नाही. आणि म्हणून त्या वैराग्याचं स्तवन करावं. विरक्त निश्चयाचे करावे समाधान. आत्माचा आहे असा निश्चय करावा, इतरांनाही त्याचं समाधान मिळवून द्यावं. हरिकीर्तने करावी निरूपणे माजवावी. निरूपण माजली असं म्हणतो, त्याचा अर्थ जिकडे तिकडे आपल्याला बघावं तिथं हा बोध दिला गेला पाहिजे. आता सुद्धा सध्या आपण बघितलं जिकडे तिकडे निरूपण चालू आहेत, पण बोधाच्या पातळीवर जर असतील तर त्याचा परिणाम होतो, नसेल तर मात्र त्याचा परिणाम होत नाही. भक्तिमार्गे लाजवावी निंदक दुर्जने. म्हणजे निंदक मंडळी असतात, दुर्जन मंडळी असतात, त्यांना आपल्या भक्तीनं लाजवावं. लाजवायचं ठरवून ते लाजवायचं नसतं, त्याच्या भक्तीनं ती मंडळी हळूहळू त्यांना लाज वाटते की आपण काय कर्म केलं. सगळ्या संतांची चरित्र पाहा, तुकोबांना किती छळलं, ज्ञानोबांना किती छळलं, पण काहीही छळलं, कितीही व्याप केला, नाथांना किती व्याप केला,
तथापि कुणीही आपला भक्ती मार्ग सोडला नाही, हळूहळू त्या दुर्जनांच्याच लक्षात येतं, निंदकांच्याच लक्षात येतं की आपला मार्ग चुकलेला आणि यांचा मार्ग बरोबर आहे, ती मंडळी देखील भक्ती मार्गाकडे वळतात. बहुतास करावे परोपकार, आपण म्हणतो ठराविक एका व्यक्तीकडे केलं नाही, सर्वांसाठी जे जे आपल्या जवळ आहे ते सर्वांसाठी द्यायचं आहे. जागा असो, पैसे असो, ज्ञान असो, अन्न असो, वस्त्र असो, बहुतास करावे परोपकार. भलेपणाचा जीर्णोद्धार, भलेपणा जो आहे त्याचा जीर्णोद्धार करायला हवाय. विसरलेत मंडळी भलेपणा काय आहे, सज्जनपणा काय आहे, याचा विसरच माणसाला पडलेला आहे. सारखं साधं माणसासारखं माणसाला वागता येत नाही, मग भला माणूस म्हणावं अशी माणसं देखील फारच दुर्मिळ दिसत आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणताय की भलेपणाचा जीर्णोद्धार करा. आपण देवळांचा जीर्णोद्धार करतो आहे, कुठं कुठं पडलेली देवळं आहेत दुरुस्त करतोय, सगळं काही करतो आहे, वर वर दिसणार, पण भलेपणा बाजूलाच राहतोय. त्या जीर्णोद्धार करण्यामध्येही घोटाळे ऐकून येतात. जिथे जिथं संतांची ठिकाणे आहे असं म्हणतो तिथं देखील गोंधळ चाललेला ऐकू येतोय. आणि मग भलेपणाचा जीर्णोद्धार करणं आवश्यक आहे असं समर्थ सांगतात, तर त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे तेही आपल्याला बघायचं आहे. हरि ओम तत्स. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथ मा हृदः कस्य स्वित्तनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, मी विनीता पिंपळखरे तुमचे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते अमृत वर्षा या कार्यक्रमात. आद्य शंकराचार्य यांच्याबद्दल मिलिंद दादा आपल्याला काही गोष्टी सांगत आहे. मिलिंद दादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: आज तुम्ही आम्हाला कशाबद्दल सांगणार आहात, कोणत्या स्तोत्राबद्दल?
4: तर आज आपण भवान्यष्टकम हे शंकराचार्यांचं स्तोत्र जे आहे ते बघणार आहोत, त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. पहिला श्लोक आहे, न तातो न माता न बंधूर न दाता. या स्तोत्राचं वैशिष्ट्य आहे की अगदी साधे सोपे सहज शब्द आहेत, त्यामुळे मी म्हणत असतानाच तुम्हाला त्यातला निम्मा अर्थ कळला असेल. आणि प्रत्येक श्लोकाच्या शेवटी चौथी जी ओळ आहे, गतिस्त्वम गतिस्त्वम त्वम एका भवानी, तर माझे वडील किंवा माझी आई किंवा माझे भाऊ बहीण आणि दाता म्हणजे माझे धनी असतील, मालक असतील, हे कोणी माझ्या उपयोगाला येणारे नाहीयेत. न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता, म्हणजे माझी मुलं, माझे भाऊ आणि माझे पालक कोणीही मला अंतिम समय उपयोगी पडणार नाहीये माझ्या पुढच्या गतीसाठी. न जाया न विद्या न वृत्तीर्ममैव. जाया म्हणजे पत्नी, पती पत्नी यापैकी कोणीही एकमेकांच्या साठी अंतिम गतीला किंवा पुढच्या गतीला जाण्यासाठी उपयोगी पडणार नाहीत. न विद्या न वृत्तीर्ममैव. विद्या म्हणजे भौतिक विद्येबद्दल बोललेलो आहोत. या जगामध्ये जगण्यासाठी जी विद्या आपल्याला शिकावी लागते, त्यातली कितीही कठीणातली कठीण विद्या असली तरीही ती विद्या मला पुढच्या गतीसाठी उपयोगी नाहीये. आणि वृत्ती, माझी वृत्ती जी आहे म्हणजे माझं निर्वाहाचं जे साधन आहे ज्याच्यामधून मी पैसे कमवतो, माझी प्रॉपर्टी किंवा माझं संपूर्ण अस्तित्व, भौतिक अस्तित्व जे निर्माण होतं, की सत्ता, पैसा, धन, बळ, कीर्ती या सगळ्या ज्या गोष्टी आपण मानवी जीवनामध्ये महत्वाच्या मानतो त्याला वृत्ती असं म्हटलेलं आहे. तर ती पण माझ्या उपयोगाची नाही.
3: गती जी म्हटले दादा ते म्हणजे मृत्यूनंतर आत्म्याला मिळणारी गती ही आहे ना,
4: जीवाची गती. आत्म्याला गती नसते, आत्मा सगळीकडे भरलेला आहे. पण जीव म्हणून जेव्हा आपण शरीरामध्ये येतो आणि जी कर्म करतो त्याचं फळ म्हणून तुम्हाला पुढचे जन्म कुठले मिळणार आणि तुम्हाला सुख किंवा दुःख काय भोगायला उपभोगायला मिळणार त्याला गती असं म्हटलंय. आणि त्याच्याही पलीकडे आध्यात्मिक जगतामध्ये गती म्हणजे मुक्ती आणि मोक्ष या अर्थाने आपण घ्यायचं. तर जो साधक आहे किंवा अध्यात्माच्या जगतामधला माणूस आहे, जी व्यक्ती आहे, तिच्या दृष्टीने ही गती म्हणजे मोक्ष मिळवण्याची गोष्ट आहे. ती फक्त हे भवानी तुझ्याच कृपेने मला मिळू शकते. तर भवानीचा अर्थ नाथाने सांगितलेला सांगतो अगदी थोडक्यात. त्याची फोड आपण केली भव आन ई, तर ई म्हणजे शक्ती, आन म्हणजे प्रकर्षाने हलणे आणि भव म्हणजे अस्तित्वात असणे कायम. तर जी शक्ती आहे ती प्रकर्षाने सगळं घडवून आणते आहे आणि ती कायम तिथे आहे स्थित, अशी जी ज्ञानमय शक्ती आहे त्या शक्तीला ते समर्पित होतात आणि म्हणतात की तुझ्या कृपेने मला आत्मज्ञान घडलं तरच मला चांगली गती मिळेल. मला पुढची गती देण्यासाठी या जगतातली कुठलीही व्यक्ती, वस्तू, गोष्ट, परिस्थिती उपयोगी नाहीये. दुसरा श्लोक आहे, भवाब्धाव पारे महादुःख भीरुः प्रपात प्रकामी प्रलोभी प्रमत्त कुसंसार पाश प्रबद्ध सदाहम गतिस्त्वम गतिस्त्वम त्वम एका भवानी. भव अब्ध पार, हा भवसागर जो आहे तो अपार आहे, त्याला आधी नाही अंत नाहीये. तुम्ही कितीही त्याच्यामध्ये पोहत राहिलात तरी तुम्ही किनाऱ्यावरती काठावरती कधी पोहोचू शकणार नाही अशी अवस्था आहे. आणि त्याच्यामध्ये पोहत राहिलो तर कायम महादुःख भीरू, त्याच्यामध्ये दुःखाचाच तुम्हाला कायम अनुभव येणार अशी ती अवस्था आहे. प्रपात प्रकामी, प्रकामी म्हणजे प्रकर्षानी कामना, प्रचंड इच्छा असणे म्हणजे प्रकामी असणे. आणि त्याचा प्रपात कोसळतोय, एवढा धबधबा कोसळतोय माझ्या मनामध्ये, प्रचंड इच्छांचा सतत धबधबा कोसळतोय. मी प्रलोभी आहे आणि प्रमत्त आहे, प्रकर्षानी लोभी आहे, साधा रोभी पण नाही आहे. प्रमत्त म्हणजे मला माज आलेला आहे. मत्त झालेलो म्हणजे बेभान झालेलो आहे. माझेचा अर्थ किंवा बेभान होणे म्हणजे काय, की जाणीव नसणे, विवेक नाही, जाणीव नसणे सत्याची. कुसंसार पाश प्रबद्ध सदाहम. कुसंसार पाश, हा पाश कसा आहे, या संसाराचा कू आहे, वाईट आहे. हा पाश जो आहे तो कधी सुटतच नाही. या पाशात मोहामुळे, प्रमत्त झाल्यामुळे म्हणजे बेभान झाल्यामुळे, लोभामुळे, प्रचंड इच्छांच्या मुळे तुम्ही कायम अडकलेले असता. त्याच्यातनं सुटणं अवघड आहे. त्याच्यातनं फक्त आणि फक्त हे भवानी माते तूच मला सोडवू शकते. तिसरा आणि चौथा श्लोक अतिशय साधा सोपा आहे, त्याच्यात खूप एक्सप्लेन करायची गरज नाहीये. न जाणामी दानम नच ध्यान योगम. मी दान जाणत नाही, मी ध्यान किंवा योग हेही जाणत नाही. न जाणामी तंत्रम नच स्तोत्र मंत्रम. तंत्रही मला कळत नाही आणि स्तोत्र आणि मंत्र हेही मला कळत, म्हणजे जाणतच नाही ते. न जाणामी पूजाम नच न्यास योगम. मी पूजा अर्चना जी आहे ती पण जाणत नाही पूर्णार्थाने, आणि न्यास किंवा योग जो आहे तो पण मला समजत नाही. तर मला तूच गती देऊ शकते, म्हणजे या सगळ्या गोष्टींनी मला गती मिळू शकत नाही. हे मी कितीही केलं तरी, आयुष्यभर करत राहिलो तरी याच्यातून मला गती पुढची मिळणार नाही. न जाणामी पुण्यम न जाणामी तीर्थम. पुण्य कसं मिळवायचं आणि त्याचं पुढे काय करायचं हेही मी जाणत नाही. आणि तीर्थयात्रा
3: लोक करतात.
4: हा, त्या तीर्थावरती जाऊन जे काही आपण पूजा अर्चना करतो ते पण मी जाणत नाही. हे म्हणतायत कोण, तर शंकराचार्य. त्याचा रेफरन्सही सांगतो की काय त्यांना नेमकं म्हणायचंय. न जाणामी मुक्तिम लयम वा कदाचित. मुक्ती किंवा लय होणे हे पण मी जाणत नाही. न जाणामी भक्तिम व्रतम वापी मातर. मी भक्ती पण कशी आहे हे जाणत नाही, आणि व्रत वैकल्य जे काय आहे ते पण मला कळत नाही की ते कसं करायला पाहिजे, त्यांनी काय होईल. मला एकच माहिती आहे की हे भवानी तूच मला गती देऊ शकते, बाकी कोणी नाही. इथे दान, ध्यान, तंत्र, स्तोत्र, मंत्र, पूजा, न्यास, पुण्य, तीर्थ, मुक्ती, लय, भक्ती आणि व्रत या गोष्टी मी जाणत नाही याचा स्पेसिफिक त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे काय की हे कितीही केलं तरी जोपर्यंत आत्मज्ञान आपल्याला होत नाही तोपर्यंत या गोष्टी सगळ्या भौतिकच झाल्या. आणि भौतिक गोष्टींचं स्वतःच एक महत्व आहे, त्याचं एक महात्म्य आहे, पण त्याला एक लक्ष्मण रेषा आखलेली आहे, त्याच्या पलीकडे ते आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही. तर त्याच्या पलीकडे जायचं असेल, अंतिम शक्तीपर्यंत पोहोचायचं असेल किंवा उत्थान ज्याला आपण म्हणतो तेज प्राप्त करायचं असेल, तर तुझ्या कृपेनेच ती गती मला प्राप्त होणार आहे. तर भवानी म्हणजे कोणी नुसती मूर्ती नाही किंवा देवी म्हणतो आपण ती आकारामधली नाही, तर ती आत्मज्ञानाची शक्ती आहे आणि तीच आपल्याला अंतिम गतीला नेऊ शकते. म्हणजे भौतिक जगतातल्या सगळ्या गोष्टी या भौतिक सुखाच्या प्राप्त करण्यासाठीच उपयोगी पडू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त त्याचा उपयोग नाही असं शंकराचार्य सांगतात. आणि ते सांगतायत म्हणजे डोळे झाकून मान्य केलं पाहिजे आपल्याला. पाचवा श्लोक बघूयात आपण. कुकर्मी कुसंगी कुबुद्धी कुदासह. मी कसा आहे तर मी कुकर्मी आहे, माझ्याकडनं वाईट कर्म घडलेले आहेत आणि घडतात. कुसंगी वाईट लोकांच्या संगतीमध्ये मी सतत असतो. कुबुद्धी माझी बुद्धी अत्यंत वाईट पद्धतीने विचार करते आणि चालते. कुदास मी अत्यंत वाईट दास आहे, म्हणजे ज्यांच्या कोणाच्या मी नादी लागलेलो आहे. मी अत्यंत वाईटच अशा प्रकारचा दास आहे. कुलाचारहीन, कुलाचार जे पाळायला पाहिजेत करायला पाहिजेत त्यामध्ये मी अत्यंत हीन आहे, म्हणजे अजिबातच ते मी पाळत नाही कुठलेही कुळाचार जे असतील ते. कदाचार लीन, कद आचार म्हणजे माझे जे आचरण आहे ते पण अत्यंत वाईट आहे. लीन म्हणजे खालच्या पातळीचं या अर्थाने त्यांनी म्हटलेलं आहे. कुदृष्टी कुवाक्य प्रबंध सदाहम. शब्दांचा अर्थ आपल्याला त्याच्यातनं सहज कळतात. दृष्टी माझी जी आहे ती मलिन आहे, मी प्रत्येक गोष्टीकडे शुद्ध दृष्टीने बघू शकत नाही. इथे कुदृष्टी याचा अर्थ वाईट नजरेने बघणे असं नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये चांगली गोष्ट न बघता चुका काढणे, एखाद्या गोष्टीला अप्रिशिएट न करणे हे कुदृष्टी. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा जो आपला अप्रोच आहे तोच वाईट आहे. वाक्य प्रबंध, मी जे काही बोलतो ते सुद्धा बंधनात टाकणार आहे. प्रबंध म्हणजे प्रकर्षाने बंधनात टाकणार आहे माझी दृष्टी किंवा माझं बोलणं जे आहे कुलाचार न करणं आहे किंवा आचरण माझं नीट नाही, म्हणजे वरती जे जे काही श्लोकामध्ये सांगितलेलं आहे हे सगळं मी वाईट पद्धतीने करत असल्यामुळे ते माझं बंधन म्हणून मला मिळालेलं आहे,
3: म्हणजे मुक्ततेकडे नेणारं नाही.
4: हा, मी कधी मुक्त नाहीये, सगळ्या बंधनात अडकलेलो आहे, त्यामुळे मोक्षही मला मिळणार नाहीये. पण तो मोक्ष किंवा ते बंधनातनं सोडवण्याचं काम फक्त तू करू शकते. प्रजेशम रमेशम महेशम सुरेशम. प्रजेश म्हणजे प्रजेचा ईश म्हणजे ब्रह्मा. रमेशम रमेचा ईश, रमा माधव म्हणतो ना, तर रमेचा ईश म्हणजे विष्णू. महेशम म्हणजे शिव. सुरेशम दिनेशम निशीथेश्वरम वा कदाचित. सुरांचा ईश म्हणजे इंद्र.
3: बर.
4: दिनेश म्हणजे सूर्य. निशीथेश्वर निशेचा ईश्वर म्हणजे चंद्र.
3: चंद्र.
4: न जानामी चान्यत सदाहम शरण्ये. या कोणालाही मी जाणत नाही आणि या कोणाचाही मला उपयोग नाही. मी तुला शरण आलेलो आहे कारण तूच मला योग्य गतीने पुढे घेऊन जाणार आहेस. विवादे विषादे प्रमादे प्रवासे. पंडितांशी मी विवाद करत असो किंवा विषाद म्हणजे मी अत्यंत खिन्न अवस्थेमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे. प्रमादे म्हणजे माझ्याकडून काही चूक होत असेल, माझ्याकडून काही प्रमाद घडत असेल. प्रवासे मी जेव्हा केव्हा प्रवास करत असेल. जले चानले पर्वते शत्रूमध्ये. जले म्हणजे पाण्यामध्ये असेल. अनल म्हणजे अग्नी. अग्नीनी मला वेढलेला असेल. पर्वते म्हणजे पर्वतामधून कुठे जात असेल किंवा शत्रूमध्ये शत्रूंच्या गराड्यात असेल. अरण्ये किंवा अरण्यात असेल. शरण्ये सदा माम प्रपाही. या कुठल्याही स्थितीमध्ये असेन तरी मी तुला पूर्णपणे शरण आलेलो आहे आणि माझ्याकडे प्रपाही प्रकर्षाने पहा, वेगळ्या पद्धतीने माझ्याकडे तू कृपेनी पहा. या कुठल्याही स्थितीमध्ये माझ्यावर तू कृपा दृष्टी ठेव. पहा म्हणजे दृष्टी या अर्थाने, म्हणजे माझ्या सतत कृपा करत राहा. कारण की तुझ्या कृपेनेच मी पुढच्या गतीला जाणार आहे. म्हणजे कुठल्याही स्थितीमध्ये तू माझ्यावर कृपा छत्र तुझं ठेवलं पाहिजेस. माझ्या आतमध्ये विवेक जागृत केला पाहिजे सतत आणि आत्मज्ञान माझ्या मधलं जागृत केलं तर मी गती मिळून पुढे जाईन. आठवा शेवटचा श्लोक आहे. अनाथो दरिद्रो जरारोग युक्तो. अर्थ अगदी सोपा आहे. मी अनाथ आहे, अनाथातला अनाथ आहे, दरिद्री आहे, जरारोग युक्तो अत्यंत रोगांनी गांजलेलो आहे. हा, युक्त म्हणजे गांजलेला या अर्थाने. जरा म्हणजे जीर्ण, जीर्ण आणि रोगांनी गांजलेला असा मी आहे. महाक्षीण दीन अत्यंत क्षीण असा मी झालेलो आहे आणि दीन आहे अतिशय दुर्बल याच अर्थाने. दीन दुर्बल आपण म्हणतो ना, त्या अर्थाने दीन आहे. सदा जाड्या वक्त्र. वक्त्र म्हणजे बोलणं. जड म्हणजे माझी वाणी जी आहे अत्यंत जड आहे, भौतिक आहे. विचार आणि माझं बोलणं जे किंवा आचरण जे आहे ते कायम या भौतिक जडत्वाशी जोडलेलं आहे. आणि विपत्तौ प्रविष्ट प्रनष्ट सदाहम. मी कायम विपत्तीनी म्हणजे संकटामध्ये सापडलेलो आहे. प्रविष्ट म्हणजे आपण म्हणतो ना काही झालं की आपण आपल्याकडे संकट ओढवून घेतो, तशी माझी अवस्था आहे या सगळ्यामुळे. आणि प्रनष्ट सदाहम म्हणजे प्रकर्षाने मी नष्ट होण्याची स्थिती मी स्वतःच घडवून आणलेली आहे. अशा स्थितीमध्ये हे भवानी तूच माझा आधार आहेस, तू मला तुझ्या पदरात घे आणि माझ्या आतमधलं ते तुझं आत्मज्ञान आहे ते जागृत कर. आता या संपूर्ण भवानिष्ठकामध्ये मी हीन दीन पतित आहे, मला काही कळत नाही असं जे शंकराचार्य म्हणतात, जे आत्मज्ञानी आहेत, ही किती सुंदर स्थिती आहे. ज्याला आत्मज्ञान झालं त्याला कळलं की मला काही कळत नाही. ज्याला अहंकार आहे, ज्याला अज्ञान आहे, त्यालाच असं वाटतं की मी खूप हुशार आहे,
3: पंडित आहे, विद्वान,
4: पंडित आहे, बलशाली आहे, मी खूप श्रीमंत आहे. हे सगळं अज्ञानातनं आलेलं आहे. आणि जे आपल्या हातातून सुटणार आहे, काळ आपल्या हातातून ओढून नेणार आहे आणि नंतर आपल्याला काळ ओढून पण नेणार आहे. आपल्या हातातून सगळं ओढून नेणारा आहेच आहे आणि आपल्यालाही ओढून नेणार आहे. याची जाणीव होणं म्हणजे आत्मज्ञान. आणि एकदा आत्मज्ञानाचा दिवा आतमध्ये पेटला की ती ज्योत जी आहे ती कशानी वादळ पाऊस कशानी वाऱ्यांनी कशानी विजत नाही. तर अशी ही ज्योत तू माझ्या आतमध्ये पेटव, कृपा कर.
3: वा वा, तुम्ही फार चांगल्या पद्धतीने दादा आम्हाला सांगितलं, खूप छान वाटलं. आजच्या एपिसोड मध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरच आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in. यूट्यूब चॅनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
5: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर यांचा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका. समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज.

0: दवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत गुलाबराव महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्ति सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्ती रचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता तुला.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्ष

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आजचं नक्षत्र आहे मघा नक्षत्र। आज दुर्गाष्टमी आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। आपल्या सनातन धर्मात जे 16 संस्कार सांगितले आहेत ते आपण सविस्तर जाणून घेत आहोत। आज ऐकूयात 8व्या संस्कारापासून उर्वरित सर्व संस्कारांची सविस्तर माहिती। 8वा संस्कार आहे अन्नप्राशन। जन्मानंतर 6व्या महिन्यात हा संस्कार केला जातो। बालकाला प्रथमच घन पदार्थ म्हणजे सॉलिड फूड भरवलं जातं। बालकाला निरनिराळ्या पदार्थांची रुची निर्माण व्हावी तसंच त्याची पचनशक्ती वाढावी हा या संस्कारामागचा हेतू आहे। 9वा संस्कार आहे चुडाकर्म संस्कार। जन्मानंतर 3र्या वर्षी

शी विधीपूर्वक केस कापून शेंडी ठेवण्याच्या या संस्काराला चुडा कर्म किंवा चौल कर्म असं म्हटलं जातं. आयुष्य, बल आणि तेज यांची वृद्धी व्हावी हा या संस्कारामागचा हेतू आहे. सध्याच्या काळात हा संस्कार वेगळा न करता उपनयन या संस्काराबरोबरच केला जातो. 10वा संस्कार आहे उपनयन संस्कार. जन्मानंतर 8व्या वर्षी हा संस्कार केला जातो. गुरुच्या जवळ नेणं असा याचा अर्थ आहे. या संस्कारानंतर बालकाचा दुसरा जन्म म्हणजे स्पिरिच्युअल बर्थ होतो असं म्हणतात. या संस्कारानंतर खऱ्या अर्थाने अध्ययनाची सुरुवात होते आणि बालकाचा ब्रह्मचर्यामध्ये प्रवेश होतो. 11वा, 12वा आणि 13वा म्हणजे महानामनी, महाव्रत आणि उपनिषद व्रत हे 3 संस्कार उपनयनानंतर 5 वर्ष अध्ययन केल्यानंतर प्रत्येकी 1 वर्षाच्या अंतराने गुरुने करायचे संस्कार असतात. 14वा संस्कार आहे गोदान. या संस्कारामध्ये अध्ययन समाप्तीनंतर साधारणपणे 16व्या वर्षी गुरुला विधीपूर्वक गाय दान दिली जाते. ब्रह्मचर्याश्रमात झालेल्या व्रतभंगाचं प्रायश्चित्त हे देखील याच विधीचा एक भाग आहे. 15वा संस्कार आहे समावर्तन. गुरुच्या संमतीने ब्रह्मचर्याश्रमातून निवृत्त होणे म्हणजेच समावर्तन संस्कार, म्हणजेच सोडमुंज. किमान 12 वर्ष अध्ययन पूर्ण झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे 20व्या वर्षी हा संस्कार केला जातो. या संस्कारानंतर मुलगा विवाहयोग्य झाला असं समजतात. आणि शेवटचा 16वा संस्कार आहे विवाह संस्कार. पुढच्या आयुष्याची जबाबदारी स्वतंत्रपणे स्वीकारणे, संसाराला आवश्यक असलेल्या वस्तू पैसा मिळवणे, उत्तम आणि निरोगी प्रजा निर्माण करणे, तसंच प्रसंगानुसार योग्य ते धार्मिक विधी पार पाडून देव आणि पितर यांच्या ऋणातून अंशतः मुक्त होणे हा या संस्कारामागचा हेतू आहे. असे हे आपल्या सनातन धर्मातले 16 संस्कार आहेत. आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: अनेक गोष्टींना छोटी छोटी छोटी प्रायश्चित्त आहेत. या प्रायश्चित्तांमध्ये साधारणत महत्वाचं समान सूत्र एकच आहे, कंदमूळ खाऊन उपवास. आणि ते उपवासाचा एक दिवस किंवा तीन दिवस किंवा पाच दिवस किंवा सात दिवस, सतत असमान संख्या त्याच्यात त्यांनी सांगितलेली आहे. 2, 4, 6 हे कधी येत नाही त्याच्यात. आणि पुन्हा कंसात ऋषी सांगतात, पातकाच्या तीव्रतेप्रमाणे दिवस ठरवा, एक दिवस का तीन दिवस का पाच दिवस, पण शक्य झालं तर कंदमूळ सेवन. आणि ह्या पाचही दिवशी जे काही पाच दिवस असतील, सात दिवस असतील, पाप प्रायश्चित्ताच्या मोचनासाठी ओम नमः शिवाय शिवनामाचा जप या ठिकाणी सांगितला आहे. कायदा लिहिताना छोट्या छोट्या गोष्टी पण लिहायला लागतात. तस इतक्या छोट्या पण गोष्टी लिहिल्यात ऋषींनी, म्हणजे छोटी छोटी गोष्ट सोडलेली नाही. माणसं काय पळवू शकतात एकमेकांचं? काही पळवतात, पण ती छोटी छोटी का होईना? पण काय चुका छोट्या छोट्या असल्या तरी बोचायच्या राहतात थोड्याच. ते छोटा आहे याचा अर्थ टोचत नाही असं नव्हे, त्याला टोक आहे ना, पाप आहे ते, चूक होते ना. म्हणून तर ते इतक्या छोट्या टोचणाऱ्या गोष्टीला चुका असंच नाव आहे आपल्याकडे. चुकाच असतात त्या, इतक्या छोट्या चुका असतात, त्रास देतात. तर भक्ष भोज्य एकमेकाचं जेवण पळवणं, यान म्हणजे वाहन पळवणं एकमेकाचं, छोट्या छोट्या गोष्टी तो होत राहणार. सायकलच पळवून दिली म्हणजे मी आता त्याची. शय्या गादी पळवून देणं, आसनं तर काय सांगायची गरज नाही. त्यांनी जमा केलेली फुलं किती छोटी गोष्ट आहे कल्पना करा, पण आपण चोरी आहे ती. यांनी सगळी झाडं बिड याच्यात फुलं बिड आणली होती, ठेवून दिली होती, हे गेले होते तिकडं बघत कोण कशाला मी एवढं फिरत बसू, सगळी घेतली माझ्या स्पर्धेत अशी पटपट पटपट फुलं. तशी मुळं, तो शेतकरी समजा काहीतरी ते मुळे बळे गाजरं काढत असेल, ठेवली एका बाजूला, आता पुढचं उपटायला गेला तिकडे, अरे बघत नाही, पळवाच्यातली चार फळं अशी. याचं छोट्या चोऱ्या केल्या असतील, पण ह्या सगळ्या चोऱ्यांसाठी जसं प्रायश्चित्त आहे, या प्रायश्चित्तातला मुख्य विधी परत असं करणार नाही हा आहे. नाही तर एवढं प्रायश्चित्त असेल तर मग सोपंच झालं की एक प्रायश्चित्त घ्यायचं पुढच्या पापासाठी परत यायचं. जाणीवपूर्वक पुनरावृत्तीला प्रायश्चित्त नाही असं पुराण सांगतं. की हे चुकलं कळलं मला, त्याचं मी प्रायश्चित्त घेतलं मान्य आहे, पण हे जर परत केलं आता जाणीव आहे मला याची, मग प्रायश्चित्त नाही. प्रायश्चित्त नाही म्हणजे सुटलो नव्हे, मग आता काहीही केलं तरी तो वजललेप तुमच्या खात्यावर ते पाप जमा जे यानं पुढच्या जन्मात भोगावे लागणार, त्याला पर्याय नाही. एका शंकेचं निरसन, आपण जन्म मानतो, पुनर्जन्म मानतो, पण फक्त मानतो म्हणून ते आहेत असं नाही म्हणता येणार. अगदी आजच्या विज्ञानामध्ये सुद्धा ते सिद्ध झालेले आहेत. कारण अनेक महापुरुषांचं चरित्र बघितल्यानंतर आज विज्ञानही म्हणतं इतका अभ्यास होण्यासाठी इतकी वर्ष तप करायला पाहिजे. या माणसाच्या जीवनाला तर इतकी वर्ष गेल्याचं दिसत नाही. मग आपोआप यांचा अभ्यास झाला म्हटलं तर मग चमत्कारच मान्य केला. विज्ञान मान्य करायचं असेल तर क्रमसिद्धांत मान्य करायला पाहिजे, आणि क्रमसिद्धांत मान्य करायचा असेल तर पूर्वजन्मच मान्य करायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी जी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली ती या जन्मातल्या 61व्या वर्षी मला कळत नाही, तो विषय वेगळा. पण ज्ञानेश्वरीत काय आहे याच्यावर 100 लोकांनी आजपर्यंत PhD केली. अभ्यासाचा क्रमविस्तार बघता एका PhD ला समजा एक मनुष्य 4 PhD एका जन्मात करू शकतो. 100 PhD होण्यासाठी 25 जन्म जायला पाहिजे होते. याच्यातही आणखीन काही शिल्लक आहे. या ज्ञानेश्वरी लिखाणाचा अभ्यास जन्माला आल्यापासून पुढे 5 वर्ष लहान मुले म्हणून सोडून द्या, 5 ते 15 या 10 वर्षात एवढा अभ्यास करता येतो असं विज्ञान मान्य करूया का? तेही विज्ञान हो म्हणायला तयार नाही. 10 वर्षात कोणाचा हा एवढा अभ्यास होतो? इतक्या अभ्यासासाठी साधारण इतकी काय 500-1000 वर्ष अभ्यास केला पाहिजे जो माणसाला तेवढा आयुष्य मिळाला. तर अभ्यास झालेला तर दिसतोय म्हणजे तो इतकी वर्ष झालाय, भले तो एका जन्माचा नसणारच. म्हणून तर हरिपाठाच्या अभंगात ज्ञानेश्वर माऊलींनी अशी स्वच्छ ओळ लिहिली आहे, मी मागील जन्मी मुक्त झालो. जन्ममृत्यूचा फेरा हा जो काही विषय असतो तो माझा मागल्या जन्मात तसा संपून गेलाय. स्वामी विवेकानंदांनी स्वतः राजयोगामध्ये असं लिहिले, मला मागचे 50 जन्म आठवतात. आता स्वामी विवेकानंदांना एक जन्म आठवला तर 500 रुपये मिळतील, 2 जन्म आठवले तर 1000 मिळतील, असं काही लाखाचं बक्षीस मिळणार होतं म्हणून थापा मारायची काहीच गरज नाही. जेव्हा स्वामी विवेकानंदांना एकाने विचारलं, आम्हाला या जन्मातलंही मागचं काही फारसं आठवत नाही, ते म्हणले एक मुळात तुम्ही तुमची बुद्धिमत्ता तेवढी तीव्र केलेली नाही. जो समाधी योगाचा अभ्यास करायला पाहिजे तो अभ्यास झाला तर आपल्याच काय, लक्षावधी लोकांच्या लक्षावधी जीवनातलं सगळंच्या सगळं लक्षात राहायची ताकद मेंदूत आहे. मेंदूचा एक हिस्सा आपण वापरतो, बाकी 99 आपण वापरत नाही असं स्वामी विवेकानंदांचं मत आहे. एका हिश्यामध्ये एवढं असेल तर 99 झाल्यावर काय होत असेल देव जाणे त्यातलं. आणि एका साधकाने विचारलं की आम्हाला मागचे जन्म का आठवत नाहीत, त्याला दृष्टांत त्यांनी फार छान दिलाय. ते म्हणले मी माझ्या साधनेनं डोंगरावर पोचलोय, मी डोंगरावर पोचल्यामुळं मला मागचे डोंगर दिसू शकतात की हे डोंगर मी पार करून आलो. तू पायथ्याशी आहेस, तू माग बघितलंस तर फक्त दगडच दिसतील, आहे काय माग तुझ्या, तुला काही उंची गाठली तर पाहिजे. आणि दुसरं उत्तर स्वामीजीने दिलं, तुला नाही आठवत आहे ते बरं आहे, असं नाही का वाटत तुला. कारण हा सगळा जन्म सुद्धा या जन्मात कोणी माझं माग वाईट केलं होतं त्याचं आता परत कसं वाईट करता येईल ह्या चिंतनात चाललाय वाया. आता हे जो मागल्याही जन्मातला आठवायला लागलं तर सगळा जन्म काय वाईट करता येईल या चिंतना पलीकडे जाईल का रे. आणि दुर्दैवाने दुसऱ्याच्या वाईटाचं चिंतन करताना हे नेमकं ब्रह्मदेवाचं 5वं मस्तक आहे की आपलंच आपल्याला कळत नाही की आपण आपलं केवढं नुकसान करतो. जे जीवनातले अमूल्य क्षण परत कधीच मिळणार नाहीत ते अमूल्य क्षण ईश्वर चिंतनामध्ये जपामध्ये मला घालवायचे होते. 1 तास मी दुसऱ्या माणसाच्या वाईटाचं चिंतन करणं म्हणजे माझ्या जीवनातला 1 तास जप करण्याची वेळ वाया घालवणं आहे. असा 1-1 तास मोजला तर आठवड्याला किती तास वाया गेलेत आपले. आणि खरंच काही वेळेला विवेकाने बघितलं तर केवढा तरी वेळ अनिष्टाच्या चिंतनामध्ये किंवा अनिष्टाच्या बोलण्यामध्ये तुमचा आमचा जातो. स्वामी म्हटले तुला मागचं आठवत नाही तेच बरं आहे बाळा, सुखात आहेस त्यामुळे तू आज. एका विशिष्ट पातळीवर गेल्यानंतर जर 50 जन्म आठवत असतील तर ही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून या विठ्ठले कृपा केली असं सतत संत म्हणत असतात. या दृष्टीनं हा जन्मजन्माचा अभ्यास आहे. पुराण सांगतंय जाणीवपूर्वक केलेलं पातक. हे जन्मजन्मात कधीतरी भोगावं लागतं. आत्ता या जन्मामध्ये सुद्धा मिळणारी सुख हे मागल्या जन्मात केलेल्या पुण्याचं फळ मिळत आहे. येणारी दुःख हे पातकाचं फळ मिळत आहे. असं जर मी प्रतिपादन केलं तर एक शंका येईल. मग संतांच्या जीवनामध्ये जे दुःख आलं ते कोणत्या पातकाचं फळ? तर संतांच्या पद्धतीनं विचार करायचा असेल तर असं लक्षात घ्यायचं, संत कोटीमध्ये असलेले महात्मे इतरांच्या पातकांची फळं त्यांच्यावर घेतात. कित्येक वेळेला संतांनी आपल्यावर कृपा करणं या शब्दाचा पुष्कळशा वेळेला हा अर्थ असतो की ते आपल्या खात्यात जमा नसतात ही कृपा मिळावी एवढे पैसे. ते माझ्यातलं काहीतरी पातक भोगण्यासाठी घेतात आणि त्याच्या बदल्यामध्ये, म्हणजे सामान्य माणसाच्या उपकारापेक्षा सद्गुरूंची कृपा हा केवढा उपकार असला पाहिजे की जे माझ्या पूर्व पातकांची जी शिक्षा मला भोगायची ती स्वतःवर घेऊन टाकतात आणि तेवढ्या शिक्षेच्या यातनेतून मला पुढची साधना करण्यासाठी मोकळं करतात. बहुतांशी संतांच्या जीवनातली दुःख इतरांची दुःख घेतलेली आहेत, त्यांच्या कोणत्याही पूर्वजन्माच्या पातकाचं ते फळ नव्हे. ज्याप्रमाणे पोहणाऱ्या मुलाला शिकवण्यासाठी शिक्षकाला पोहता येत असतानाही तो बुडतो, पण त्यांना वाचवायला सवय व्हायला पाहिजे. मग तेव्हा त्याच्यात नाकातोंडात पाणी जातं, तो गुदमरतो, त्याला त्रास होतो, तो तडफडतोही. पण हे सगळं मला पोहता येत नव्हतं म्हणून नव्हे, अशा कोणाला तुला वाचवता आलं पाहिजे, हे तुला शिकवायचं होतं म्हणून मी पाण्यात गेलो. हातात पाटी घ्यायची, पेन्सिल घ्यायची, वाकडी तिकडी अक्षरं काढायची, हे आई वडिलांना येत नसतात चांगली अक्षरं म्हणून नव्हे, तुला चांगली अक्षरं काढता यावीत. बालकासाठी पंतोजीने हाती धरली पाटी, नाही तर जो बालकच म्हणायला लागला मास्तरांना सुद्धा पाटी घेतल्याशिवाय लिहिता येत नाही आमच्या. ठीक आहे, बालकाची बालबुद्धी आहे, समजून चालायचं. तसं संतांच्या जीवनातलं दुःख हे पूर्व पातकाचं नव्हे. या ठिकाणी मुद्दाम समर्थांनी सुद्धा आपल्याला सातत्याने सांगितलं, या जीवनात आलेलं जर काही दुःख असेल, कोणाकडनं अपमान झाला, कोणाकडनं काही नुकसान झालं, अर्थात सर्व सावधानता बाळगूनही नुकसान झालं असं सुरूया, तर आता ज्यांनी नुकसान केलं त्याचं मी नुकसान कसं करेन वगैरे वगैरे ह्या चिंतनापेक्षा कुठलं तरी एक पातकाचं पुस्तक त्यामुळे मिटलं गेलंय, थँक गॉड, चांगल्या कामाला लागूया. किती मोठी भांडणं त्यामुळे मिटून जातील कल्पना करा. कोणी माझा अवमान केला आफळे बुवा, तुमच्यासारखा गाढव या जगात कोणी नाही. एक पाप मिटलं, मला जे काही वाईट वाटलं त्या माणसामुळे, आता ह्याला असा ऐकवीन ना मी कशाला उगाच. काही गरज नाही का, ह्यानी मला गाढव म्हटल्यामुळे सगळे मला गाढव म्हणत नाहीत. पण ज्यांना जो प्राणी म्हणायचा असेल त्यांना तो म्हणू दे, मी कशाला त्याच्याबद्दल फारसा विचार करू. मग मी जर स्वतःला माणूस म्हणून घेत असेल तर तशासारखा वागण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करत राहणं एवढंच आहे. एखाद्या माणसाने पिवळा चष्मा घालून माझ्याकडे बघितला तर आपले बाबा पिवळे दिसतील, त्याला दिसू देत. पण यासाठी त्याचा चष्मा बाजूला करू, पण त्याचे डोळे फोडून हा काय त्रास आहे, मग त्याला काही दिसलं नाही असं नको ना करू. मुद्दा इतकाच आहे, जाणीवपूर्वक केलेल्या पातकाला जन्मोजन्मी त्रास आहे. म्हणून ते करू नये. सगळ्या प्रायश्चित्त विधींच्या नंतर सातत्याने ऋषींनी हे लिहिलंय, हे सगळी प्रायश्चित्त मी सांगतोय ती अजाणता पाप झाला असेल किंवा असहाय्य असताना पाप झाला असेल तर आहेत, किंवा पहिल्यांदाच झाला असेल आता मला कळलं की हे चूक आहे यानंतर मी ते करणार नाही याची मनाची तयारी करतानाच ते प्रायश्चित्त विधी व्हायला पाहिजे, तसं पुढे वर्तन झालं पाहिजे तर त्या प्रायश्चित्ताला काही अर्थ आहे, अन्यथा पुढच्या पापाचं नाही मागल्याही पापाचं बेनिफिट तुझ्या डोक्यावर येणार. म्हणजे पहिली चोरी केली त्याचं पण प्रायश्चित्त घेतलं, ठरलं होतं आता परत करायची नाही वरच चोरी, दुसऱ्यांदा केली मग शिक्षा दुसऱ्या चोरीची होईल का, नाही आता पहिल्या सगट सगळ्याची होणार, तोही दंड त्याच्यात आकारला जातो. हा मुद्दा इथे महत्वाचा आहे. बरं, समजा तृण काष्ठ वृक्ष हे जर पळवले तर झाडं पळवली कोणाची किंवा कोणाचे कपडे पळवले मग त्याच्यात तीन दिवसाचा उपास सांगितलाय, जलप्राशन करून उपास करावा, परत असं करणार नाही असं म्हणत उपास करावा, अगदीच नाही निभला तर कंदमुळं सेवन करून उपवास करावा. समजा दुसऱ्याचं सोनं पळवलं तर मणी मोती सोनं चांदी औषध किंवा पशु पक्षी पळवले दुसऱ्याचे, आता मी आपल्या लेवलवर आलेले आहे प्रकार, बरोबर आहे, छोटे छोट्या चोऱ्या, असं जर काही पळवलं असेल मग 7 दिवस. आता 7 दिवस पाण्यावर राहायला लागणार म्हटल्यानंतर माणूस नाहीच करणार हो. एक गोष्ट आपल्या जीवनातनं अलीकडे रद्द झाली आहे, त्या गोष्टीचा थोडा गंभीरपणे विचार करायला पाहिजे, ते म्हणजे अग्निहोत्र. पूर्वी प्रत्येकाच्या घरात अग्निहोत्र होत, अर्थात घरात, प्रवासात ते झालं नाही म्हणून फार मनाला लावून घेऊ नका, पण मुळातच प्रवासामध्ये कुठल्याही धर्मक्रियेचा निम्म झालं तरी पूर्ण फळ आहे अशी सवलत दिलेली आहे. प्रवासामध्ये इतकं सगळं शक्यही नसतं तेवढं समजतं लोकांना, पण जेव्हा घरी आहोत, अग्निहोत्र या शब्दाचा असा काही अर्थ नव्हे की तासभर यज्ञ करायचं आहे. अग्निहोत्र प्रकारामध्ये एक छोटस यज्ञकुंड आहे, पूर्वी ते प्रत्येकाच्या घरात होतच, अगदी नसेल तर आता अग्निहोत्र कुंड मिळतं, छोटस अगदी ते पत्र्याचं कुंड असतं ज्यामध्ये त्या गौऱ्या असतात त्याच्या शेणाच्या थापलेल्या, ते 4 तुकडे त्याचे, एक चमचाभर तूप आणि मोठ काय 4 चिमटीत मावतील एवढे तीळ तांदूळ आणि त्याला तूप लावलेलं, अशा तऱ्हेचं त्याच्यावरती हवन करणं, आहुती देणं आणि देवतेला सांगणं, अग्नये स्वाहा अग्नये इदं मम. पूर्वी ते सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला होत असे, त्यामध्ये वातावरण शुद्धी हा एक व्यावहारिक लाभ आहे आणि घरातल्या अनेक अशुभांचा नाश, जी दिसत नाहीत पण त्रास देतात, मच्छर वगैरे दिसतात, अनेक गोष्टी घरातल्या अशा आहेत अशुभ ज्या दिसत नाहीत पण त्या घरातल्या माणसांच्या मनावर परिणाम करत असतात, त्यामुळे व्यवहारात त्रास देतात, त्यांचाही नाश अग्निहोत्रामध्ये आहे. प्रत्येक घरात अग्निहोत्र व्हायलाच हवं असा त्या काळातल्या ऋषींचा प्रचंड मोठा दंडक आहे. आजही ते छोट्या प्रमाणात आपल्याला शक्यही आहे, म्हणून पूर्वीच्या काळातला त्यांनी नियम इतका भयानक दिलाय, जर एखाद्याने एखाद्या दिवसाचं अग्निहोत्र चुकवलं म्हणजे किती, 5 मिनिटाचं चुकलो काम, सूर्यास्ताची 1-5 मिनिटाची वेळ फक्त अग्निसाठी द्यायची, अग्निपूजा. नियम असाच असतो, छोट्या शिक्षेला, छोट्या चुकीला मोठी शिक्षा असली की मग ती छोटी सुद्धा चूक कोणी करत नाही, छोटीशी शिक्षा असली तर काय हरकत आहे, तेवढं जमतंय. आता तर आणखीन उलट झालंय, मोठ्या गुन्ह्याला छोटी शिक्षा, मग तर आणखीनच सोपं झालं, 5 लाखाचा घोटाळा 55,000 दंड भरा, मग का करू नये, पण दंड भरल्यामुळे तुम्ही या गुन्ह्यातून मोकळे झालात, पापातून नाही। हा फरक आहे। गुन्हा हा या पिनल कोड पुरता असतो, पातक हा आत्म्याचा विषय आहे। ते जन्मजन्म पुढे चालू राहणार तुला हे फिटेपर्यंत। हे पोलीसचं तोंड फक्त बंद केलंस 55,000 देऊन, 5 लाखाची चोरी पचत नाही। अग्निहोत्र म्हणजे 5 मिनिटाची फक्त चूक झाली तर त्यासाठी 8,000 गायत्रीचा जप करावा, इतकं मोठं दंडविधान या ठिकाणी दिलेलं आहे। आणि आपल्याकडून ऋषींचा किंवा देवतांचा जर अपमान झाला बोलताना तर थोडं मन कठोर करावं, पण जिभेला चटका द्यावा, इतकं दंडविधान सांगितलंय। आता अगदी चटका जरी नाही तरी या ठिकाणी असं म्हणतात ते, दुसऱ्याकडून जर अवमान झाला आणि चटका देणंही शक्य नाही, किती प्रॅक्टिकल माणसं येतो, अशा वेळेला किमान चिमटा तरी काढावा म्हणतात ते। गोष्ट खरी आहे, म्हणजे ज्यांनी चूक केली त्याला किंवा स्वतःला, ऐकलं म्हणून स्वतःला सुद्धा काढावाच लागेल, पण ज्यांनी केली त्याला किमान चिमटा काढावा असं ते म्हणतात। म्हणजे तुमच्या म्हणजे नातवंडांकडे जरा बघायलाच पाहिजे, म्हणजे आता किमान पुराणोक्त शिक्षा, कारण त्यांना खरंच आता विधिनिषेध राहिलेला नाही, प्रचंड विनोद ते आपल्या देवदेवतांवर करतात, प्रचंड टाइमपास विनोद आपल्या ऋषी मुनींवर करतात, तेव्हा किमान त्यांना आता शिस्त लावली पाहिजे। तुम्हाला काय विनोद करायचे असेल तुम्ही तुमच्या पातळीवर करा। देव देवता अवतार पुराण ऋषी मुनी हे विनोद निर्माण करायची साधनं असू नयेत, आणि जर असली तर मग शिक्षा व्हायला हवी। किमान मी चिमटा काढीन उरडशील इतका जोरात की हे असं देवाबद्दल बोलायचं नाही, या तऱ्हेनं ऋषी मुनींच्या बद्दल बोलायचं नाही। अर्थात आपल्या हातात मुलं आहेत तोपर्यंत शक्य आहे, शिक्षणाधिकारीने केल्यावर काय करावं। मात्र तू ओरडेल एवढा मोठा चिमटा काढता येईल असं काहीतरी करावं, असं करूया आपण विचार। अशा तऱ्हेनं अनेक पातक अनेक प्रायश्चित्त याचा उहापोह करताना मग शेवटच्या मुद्द्यावरती ऋषी आलेत। हे सगळं माहीत असलेल्या गोष्टींचं चाललंय, मला जे आठवत आहे, मला जे माहिती आहे मी हे केलंय, पण मला आठवतही नाही असंही खूप झालंय। त्या सगळ्यांचा विचार जर करायचा असेल तर मात्र तीर्थक्षेत्री राहणं, पुण्यक्षेत्री राहावं, आणि कोणत्याही पुण्यक्षेत्री गेल्यानंतर तीर्थक्षेत्री गेल्यानंतर काय व्रतविधी असतो तो 5 प्रकारचा सांगितलाय। वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या तीर्थांचं महात्म्य आहे, पण कोणत्याही तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर 5 गोष्टी केल्या पाहिजेत। काय करू या 5 गोष्टी? 1 तीर्थस्नान, 2 नेहमी करतो त्याच्यापेक्षा किमान दुप्पट समय जपजाप्य। आता 24 तास जे करतात त्यांनी काय करावं, पण हे सगळंच दंडविधान सामान्यांसाठी असल्यामुळे सामान्य माणसांनी किती ठरवलं तरी त्याचं ते 24 तास होत नाही। 24 तासामध्ये झोपेतल्या 8 तासाचं काय करायचं, म्हणजे नक्की झोपेतले 8 तास आपण काही करत नसल्या कारणामुळे ते 16 तासाचंच गणित आहे, पण 16 तासामधले सुद्धा सगळे तास तेवढं होतच असेल। आपण अट्टहास करतो करायला हवा ते अगदी, पण आता आपण तासांमध्ये मोजण्यापेक्षा माळांच्या संख्येमध्ये मोजूया, ती जास्त सोपी पद्धती आहे। समजा मी रोज 11 माळा करत असेल तर किमान तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर स्नान संकल्प विधी झाल्यानंतर 11-22 तरी मला माळा त्या ठिकाणी करता आल्या पाहिजेत. स्नान आहे, जपजाप्य आहे. काही तीर्थक्षेत्र ही श्राद्धविधीसाठी प्रसिद्ध आहेत. गया हे तीर्थक्षेत्र जसं पिंडदानासाठीच अधिक प्रसिद्ध आहे, त्यामुळे जी तीर्थक्षेत्र श्राद्धविधीसाठी आहेत तिथे विधीपूर्वक केलेलं श्राद्ध, त्याचबरोबर मग केलेलं पुढे अन्नदान, हा चौथा विषय येतो. आणि आश्चर्य वाटेल, ऋषी मुनी किती बारकाईनं गोष्टीचा विचार करतायत. पाचवी गोष्ट त्यांनी त्याच्यामध्ये दिली आहे, श्रमदान. आळंद दिल्या गेल्यानंतर मी स्नान करतो केलं, जप करायचा होता विठ्ठलाचा केला, ते काही श्राद्धविधीसाठी प्रसिद्ध क्षेत्र नाही त्यामुळे श्राद्धविधी हा विषय नाही तिथला, नाही केलं. थोडं अन्नदान तिथल्या काही लोकांना करायचं होतं, खेळ श्रमदान. इतकी देवळं तिथे आहेत, इतक्या ठिकाणं आहेत, कुठल्या तरी एका भागाची मी स्वच्छता करीन. भगवान महाविष्णू महाराज की जय.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे पद. पदरचना आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

ग्रासा महाराज या सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, दशक दुसरा आणि समास नवमा, विरक्त लक्षण चालू आहे। तसं निरक्षीर विवेक असं म्हटलेलं आहे। राजहंसापुढे दूध ठेवलं ते लगेच पाणी सोडून देतात, दूध तेवढं घेतो। तसं इथं लक्षात आलं पाहिजे, जे घ्यायचं आहे ते ताबडतोब स्वीकारायचं आहे आणि जे टाकायचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, पूर्ण त्याची उपेक्षा करायची। विरक्ते भाविके सांभाळावी, आधी भाविक मंडळी मिळणं कठीण, पण जर मिळाली तर त्याच्यामध्ये बहुद्या तो भाव जो असतो तो राजस किंवा तामस असतो। श्रद्धा असते पण ती राजस तामस श्रद्धा असते। काही वेळेला अंधश्रद्धा उकडायची असंही काही एक आहे, अंधश्रद्धा उखडायला हरकत नाही पण श्रद्धाच उखडायची नाही। सात्विक श्रद्धा आहे ती आवश्यक आहे, कारण श्रद्धा मयोयम पुरुष आहे असं म्हटलंय। प्रत्येकाची कशावर ना कशावर श्रद्धा असते, कुणाची पैशावर असते, कुणाची वैभवावर असते, पण खरी श्रद्धा जी आहे ती भगवंताच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी, भगवद्गीता ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांच्या ठिकाणी। त्यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याला शब्द प्रमाण असं म्हटलेलं आहे, आगम प्रमाण असं म्हटलेलं आहे। अशा ग्रंथांच्या वर श्रद्धा ठेवायची आणि त्याप्रमाणे आपले जीवन करायचंय। म्हणून ह्या ठिकाणी भाविक मंडळी पाहिजेत, पण भाविकतेला बुद्धीची जोड द्यायची। बुद्धीने नेमका काय आहे, परमात्मा कसा आहे, जाणीजे देव निर्गुण, जाणीजे मी तो कोण, परमात्मा कसा आहे, मी कोण आहे हे जाणून घ्यायचंय, विश्व काय आहे जाणून घ्यायचंय, आणि तिन्ही एकच कशी आहेत, एकच परमात्मा तिन्ही अंगाने कसा नटलेला आहे हे बुद्धीने समजून घ्यायचंय आणि भावानी त्याचा अनुभव घ्यायचा। म्हणून ज्याच्याजवळ बुद्धी आहे आणि भाव आहे, विचार करण्याची कुवत आहे, काही संस्कार आहेत, अशी जर व्यक्ती असेल तर हे होऊ शकतं। म्हणून विरक्ते भाविके सांभाळावी, विरक्ते प्रेमळे निववावी। प्रेमळ मंडळी आधी मिळणं कठीण, कारण भगवंत देखील म्हणतात प्रेमळांचे साकडे, आम्हाला देखील प्रेमळांचं साकडं आहे म्हणतात। त्याचं कारण खरा प्रेमळ मिळत नाही। पुष्कळ वेळा प्रेम जे आहे हे दाखवलं जातं, अंतस्थ हेतू वेगळाच असतो। आधी घराघरात जरी बघितलं तरी खऱ्या अर्थाने प्रेम करणारी मंडळी फार थोडी सापडतात। प्रेम आहे असं दाखवलं जातं, पण आपल्या स्वार्थाला कुठंतरी जरा धक्का पोचतोय असं वाटलं की प्रेम संपतं। आणि म्हणून खरा प्रेमळ, अंतःकरणाचा निर्मळ असा मनुष्य, अशी व्यक्ती भगवंताला हवी असते, संतांना हवी असते। अशी प्रेमळ मंडळी आधी मिळवायची आहे आणि प्रेमाला प्रेमानेच निवडता येते। प्रेमळ माणसाला प्रतिसाद जो हवा असतो तो प्रेमाचाच प्रतिसाद हवा असतो। त्यांनी इतकं प्रेम केलं, आईनी मुलावर इतकं प्रेम केलं, म्हणून उद्या मुलाने जर आईच्या अंगावर नोटा फेकल्या आणि जर सांगितलं की तू जे प्रेम केलंस ना त्याची ही किंमत हे घे असं जर म्हटलं तर त्या आईला काय आनंद होईल। त्याचा जो प्रतिसाद आहे त्या मुलाने आईवर प्रेम करण्याने आहे, तिच्याशी प्रेमाचं वर्तन करणं, तिची चौकशी करणं। आणि प्रेम हे काही एखाद्या कृतीनं सांगता येत नाही, अंतःकरणाचा तो भाव आहे तो दुसऱ्याच्या अंतःकरणाला कळतो। हजारो मैलावर जरी असतील दोन मंडळी तरी जर खरंच प्रेम असेल तर त्या प्रेमाची जाणीव दुसऱ्याला होत असते त्या त्या क्षणाला देखील। आणि अगदी शेजारी राहत आहे परंतु अंतःकरणात त्या व्यक्तीविषयी प्रेमच जर नसेल तर शेजारी राहून देखील काही उपयोग नसतो। म्हणून प्रेम हे खरं पाहिजे आणि प्रेमानेच प्रेमळांना निवायचं असतं। विरक्त साबडी नुपेक्षावी शरणागते, विरक्त माणसानी साबडी भुई भाबडी जी माणसं असतात ती किंवा जी शरणागता आलेली असतात ती त्यांची उपेक्षा करू नये। शरणागत आला ना तो खऱ्या अर्थाने जो तो शरणागत आलेला असेल तर त्याच्या पूर्व कर्माबद्दल देखील क्षमा करून त्याला चांगला मार्ग दाखवायचा। भोळा बाबडा असेल तर त्यालाही भगवंताच्या मार्गावर स्थिर करायचं। विरक्ते अभ्यास करावा, अभ्यास ध्यानाला देखील अभ्यासच म्हटलाय। ध्यानाची साधना करणं म्हणजे अभ्यासच आहे, नाम घेणं अभ्यास आहे, परमार्थाच्या साधनेचा अभ्यास करायचा। विरक्ते साक्षेप धरावा, अतिशय प्रयत्नशील राहावं, नेमकेपणाने राहावं। विरक्ते वक्तृत्वे उभारावा मोडला परमार्थ, समर्थ म्हणताय त्यावेळेला देखील परमार्थ मोडलेला होता। असे अनेक काळ होऊन गेले की त्या त्या काळामध्ये परमार्थ मोडतो, त्याचं विस्मरण होतं, तो कुठंतरी धूळ खात पडतो, लोकांना कळत नाही। तसं त्यावेळे देखील परमार्थ मोडलेला होता, तर समर्थ म्हणतात
विरक्त महापुरुषांनी हा जो मोडलेला परमार्थ आहे तो आपल्या वक्तृत्वाने उभा राहावा. वक्तृत्व पाहिजे, लोकांना जर समजून सांगायचं असेल तर वक्तृत्व पाहिजे. पण हे वक्तृत्व नुसतं शब्दाच्या पातळीवर नसावं, अनुभवाच्या पातळीवर असावं. जो आपला अनुभव आहे तो अनुभव जर आपण लोकांना कथन करत गेलो, त्या मार्ग सांगत गेलो, तर त्याचा प्रभाव श्रोत्यांच्यावर विशेषत्वाने पडतो. कारण अनुभवाचे बोल जे असतात ते आधी बोलणं आणि मग सांगणं, बोलण्यासारखे चालणे. तयांची वचने प्रमाणे मानते जने. तुम्ही त्याप्रमाणे जर करत असाल आणि जर बोलत असाल तर लोकांच्या समोर तो अनुभव खरा प्रगट होतो आणि त्याप्रमाणे मंडळी चालावी लागतात. म्हणजे तर समर्थ म्हणतात, मोडलेला परमार्थ आपल्या वक्तृत्वाने उभारावा. विरक्त विमळ ज्ञान बोलावे. विमळ ज्ञान, आत्मज्ञान, शुद्ध ज्ञान ते बोलावं. बाकीचं ज्ञान ठीक आहे, अनेक गोष्टी आहेत, अनेक विषय आहेत. निराळ्या विषयाचा अभ्यास लोक करत असतात, परंतु जे ज्ञान झालं असतात दुसरं काही जाणायचं राहत नाही. असं आत्मज्ञान जर करून घेतलं तर लक्षात येतं जे जे काही आपल्याला दिसत आहे, ज्याचा अभ्यास करण्यामध्ये मंडळी आयुष्याच्या आयुष्य घालवत आहे, संशोधन करतायत. पण ज्याला बोध झाला तो म्हणतो भगवंतच तर सर्व रूपाने नेटलेला आहे. आता आणखी जाणायचं काय? जाणा, व्यवहाराच्या अंगाने काही गोष्टी जाणाव्या लागतात त्या जाणाव्या. परंतु ह्याला कुठलंही आता काही जाणून घ्यायचं आहे, काही समजून घ्यायचं आहे अशी जिज्ञासा राहत नाही. तो सारखं सर्व रूपामध्ये एका परमात्म्याचं दर्शन घेतात. विरक्त विमळ ज्ञान आणि ते बोलावे. आपण ज्ञान करून घ्यावं आणि लोकांना ते सांगायला पाहिजे. अरे वही तो है, तोच तर भरलेला आहे, कशाला डोक्याला व्याप करतो, दुःखी होतो. विरक्त वैराग्य स्तवित जावे आणि वैराग्याचं स्तवन करावं. वैराग्याची आवश्यकता समजावून सांगावी. परमार्थातच वैराग्य पाहिजे असं नाही तर संसारात देखील वैराग्य पाहिजे. आपल्याकडे नेहमी आपल्या संस्कारात सांगितलं जातं की त्यागावर जीवन आधारलेलं असावं, भोगावर नाही. आणि सध्याच्या काळात असं दिसतंय की भोगावर जीवन आधारलेलं असल्यामुळे ते भोग मिळवण्यासाठी येन केन प्रकारानं नाना गोष्टी खटपटी केल्या जातात. पण ते भोग भोगल्यानंतर देखील समाधान आहे का असं विचाराल तर समाधान नाही. त्याचं कारण काय आहे? अनेक गोष्टीच्या मर्यादा त्या भोगाला आहे. एखाद्या विषयापासून आपल्याला आनंद मिळतोय असं जर आपल्याला वाटत असेल, आता तो भ्रम आहे. संत सांगतात की विषयात आनंद नाही, आनंद आत आहे. आणि आतलाच आत्मानंद त्या इंद्रियांच्या द्वारे त्या विषयाकडून आपण मिळवत असतो आणि विषयातून आनंद मिळाला अशा भ्रमात आपण असतो. पण मर्यादा पडतात, त्याचं कारण तो विषय सारखा उपलब्ध होईलच असं नाही. बरं, विषय असला तरी इंद्रिय ते त्या तऱ्हेने सक्षम असेलच असं नाही. इंद्रियातच जो दोष निर्माण झाला, डोळ्याने दिसेनासं जर झालं तर सृष्टी सौंदर्य पाहणार काय? त्यामुळे मर्यादा पडली. बरं, समजा विषयही भरपूर आहे, इंद्रिय आहे, तरी कुठंतरी मर्यादा पडते, ती इंद्रिय देखील थकतो. अगदी कानाने आपण संगीत ऐकत असतो, किती वेळ ऐकणार? कुठेतरी मर्यादा आहे, त्याला कुठेतरी थांबावं लागतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन निर्विषय आनंद जो आहे, आत्मानंद जो आहे, त्याला म्हटलं कुठलीच मर्यादा नाहीये. तो विषय कधी संपणारा नाहीये, निर्विषय आहे, त्याचा कधी कंटाळा येणार नाही, त्यांनी कधी दमला श्रमला असं होणार नाहीये. आनंद दिवसेदिवस वर्धिष्णू वर्धिष्णू होत जाणार आहे. आणि अशा तऱ्हेनं निर्विषय आनंद जर घेता आला तर बाहेरच्या विषयांची फारसं महत्व राहत नाही. ठीक आहे, किंवा घेतला आनंद जरी, तरी त्याला माहिती असते की हा विषयातला आनंद नसून माझाच आनंद मी या विषयाच्या अंगाने घेतोय. म्हणून वैराग्य जे आहे ते वैराग्य आपल्या संसारामध्ये प्रापंचिक गोष्टीमध्येही पाहिजे असतं आणि परमार्थात तर वैराग्याशिवाय वाटचालच सुरू होत नाही. आणि म्हणून त्या वैराग्याचं स्तवन करावं. विरक्त निश्चयाचे करावे समाधान. आत्माचा आहे असा निश्चय करावा, इतरांनाही त्याचं समाधान मिळवून द्यावं. हरिकीर्तने करावी निरूपणे माजवावी. निरूपण माजली असं म्हणतो, त्याचा अर्थ जिकडे तिकडे आपल्याला बघावं तिथं हा बोध दिला गेला पाहिजे. आता सुद्धा सध्या आपण बघितलं जिकडे तिकडे निरूपण चालू आहेत, पण बोधाच्या पातळीवर जर असतील तर त्याचा परिणाम होतो, नसेल तर मात्र त्याचा परिणाम होत नाही. भक्तिमार्गे लाजवावी निंदक दुर्जने. म्हणजे निंदक मंडळी असतात, दुर्जन मंडळी असतात, त्यांना आपल्या भक्तीनं लाजवावं. लाजवायचं ठरवून ते लाजवायचं नसतं, त्याच्या भक्तीनं ती मंडळी हळूहळू त्यांना लाज वाटते की आपण काय कर्म केलं. सगळ्या संतांची चरित्र पाहा, तुकोबांना किती छळलं, ज्ञानोबांना किती छळलं, पण काहीही छळलं, कितीही व्याप केला, नाथांना किती व्याप केला,
तथापि कुणीही आपला भक्ती मार्ग सोडला नाही, हळूहळू त्या दुर्जनांच्याच लक्षात येतं, निंदकांच्याच लक्षात येतं की आपला मार्ग चुकलेला आणि यांचा मार्ग बरोबर आहे, ती मंडळी देखील भक्ती मार्गाकडे वळतात. बहुतास करावे परोपकार, आपण म्हणतो ठराविक एका व्यक्तीकडे केलं नाही, सर्वांसाठी जे जे आपल्या जवळ आहे ते सर्वांसाठी द्यायचं आहे. जागा असो, पैसे असो, ज्ञान असो, अन्न असो, वस्त्र असो, बहुतास करावे परोपकार. भलेपणाचा जीर्णोद्धार, भलेपणा जो आहे त्याचा जीर्णोद्धार करायला हवाय. विसरलेत मंडळी भलेपणा काय आहे, सज्जनपणा काय आहे, याचा विसरच माणसाला पडलेला आहे. सारखं साधं माणसासारखं माणसाला वागता येत नाही, मग भला माणूस म्हणावं अशी माणसं देखील फारच दुर्मिळ दिसत आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणताय की भलेपणाचा जीर्णोद्धार करा. आपण देवळांचा जीर्णोद्धार करतो आहे, कुठं कुठं पडलेली देवळं आहेत दुरुस्त करतोय, सगळं काही करतो आहे, वर दिसणार, पण भलेपणा बाजूलाच राहतोय. त्या जीर्णोद्धार करण्यामध्येही घोटाळे ऐकून येतात. जिथे जिथे संतांची ठिकाणे आहे असं म्हणतो तिथं देखील गोंधळ चाललेला ऐकू येतोय. आणि मग भलेपणाचा जीर्णोद्धार करणं आवश्यक आहे असं समर्थ सांगतात, तर त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे तेही आपल्याला बघायचं आहे. हरि ओम तत्स. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेत मा हृदः कस्य स्वित्तनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राजेश दातार.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
0: ऐकूया कवी सुधांशू यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। दुसऱ्या दिवशी पहाटे स्वामी मंगळ वेढ्यात प्रकट झाले। औदुंबराखाली पारावर बसले। पहाटेपूर्वीचा विरळ काळोख सर्वत्र पसरलेला होता। गावाला अजून जाग यायची होती। स्वामींच्या भोवती प्रकाश पसरलेला होता। कृष्णम भट्ट कापशीकर नावाचा एक दत्तभक्त त्या अंधार भरल्या पहाटे देवपूजेसाठी फुलं गोळा करायला बाहेर पडला होता। त्याची नजर दूरवर गेली तेव्हा त्याला औदुंबराखाली प्रकाश दिसला। कृष्णम भट्ट प्रकाशाच्या दिशेने झेपावला। तिथे त्याला स्वामी समर्थ ध्यानस्थ अवस्थेत बसलेले दिसले। कृष्णम भटानी त्या तेजस्वी यतिपुरुषाला साष्टांग नमस्कार घातला। स्वामींनी डोळे उघडले। त्यांची नजर कृष्णम भटावर स्थिर झाली। स्वामी बोलायला लागले, तुला मागलं काही आठवणार नाही, परंतु तुला सांगतो, तुझी दत्तोपासना अनेक जन्मांची आहे, हा तुझा अखेरचा जन्म, तुझे पुण्य फळाला आले आहे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला काय हवे ते माग, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, निसंकोचपणे माग। कृष्णम भट्ट स्वामींच्या चरणांना घट्ट धरीत बोलला, स्वामी आपल्या कृपेने माझं उत्तम चाललं आहे, तुम्ही श्री दत्तावतारी आहात, काल रात्री गावात ही बातमी आली तेव्हापासून तुम्हाला भेटायला मी उत्सुक होतो, माझं भाग्य थोर, तुमची भेट पहाटेच झाली। असं म्हणत कृष्णम भटाने गोळा केलेली फुलं स्वामींच्या मस्तकावर उधळली। स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। कृष्णम भटाचं सात्विक व्यक्तिमत्व आणि निखळ प्रेम स्वामींना जाणवत होतं। कृष्णम भटाने स्वामींना विनंती केली, स्वामी आपण इथे पारावर बसला आहात, आपण माझ्या घरी चला, मी आणि माझी पत्नी आम्ही दोघं तुमची षोडशोपचारे पूजा करू, तुमचे आशीर्वाद लाभले तर अधिक आनंद मिळेल। स्वामींनी मोठ्या प्रेमाने कृष्णम भटाला दोन्ही दंडांना धरून उठवलं आणि म्हटलं, तू जा, मी येईन तुझ्या घरी। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भक्तांच्या आयुष्यातल्या अडीअडचणी स्वामी कशा दूर करतात ते तुम्हाला आता रोज सांगणार आहे। तुम्ही फक्त तुमचं लक्ष माझ्या बोलण्याकडे केंद्रित करा। यमुताई खूप आजारी होत्या। सर्व प्रकारचे डॉक्टरी उपाय करून झाले, परंतु गुण काही येत नव्हता। त्या स्वामी भक्त होत्या। त्यांनी आपल्या मुलीला सांगितलं, मला रोज स्वामींच्या चरणांचं तीर्थ आणून द्या, स्वामीच मला बरे करतील। त्याप्रमाणे स्वामींच्या चरणांचं तीर्थ सकाळ संध्याकाळच्या आरतीनंतर यमुताईंना देण्यात आलं। 8-15 दिवसात त्यांना खूप गुण आला। रात्री झोपताना स्वामींचा अंगारा कपाळाला लावला की त्यांना शांत झोप लागत असे। एक दिवस त्या म्हणाल्या, स्वामींनी मला दर्शन दिलं, मी पूर्ण बरी झाले। आश्चर्य म्हणजे त्या दुसऱ्या दिवशी खडखडीत बऱ्या झाल्या। ह्याचा अर्थ असा की स्वामींची आपल्या भक्तांवर नजर असते आणि तेच त्यांना बरं करीत असतात। फक्त आपली श्रद्धा हवी इतकंच।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: ती सुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज 10:30. याचं पुनःप्रसारण 5:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 23 मे. देवाकरता स्वतःला विसरावं. तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरता विसरतो. स्वतःला विसरावं, पण ते विषयाकरता विसरू नये. एखाद वेळेस असं होतं की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपलं आपल्यालाच समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरं. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होतं. थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचं होतं. विषयासाठी देहभान विसरणं हे केव्हाही वाईटच, परंतु देवाकरता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावं. आपण आता तसं करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो, ते खरं भजन होत नाही. म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरं कोणी नाही असं मानूनच भजन करावं आणि तशी सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा, म्हणजेच विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही. व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावं, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावं, म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल. हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणं हा एकच सोपा मार्ग आहे आणि त्याकरिता नामस्मरणात राहणं हेच साधन आहे. कोणी 12-24 वर्ष साधनात राहूनही काही काम झालं नाही असे म्हणतात आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात. तेव्हा अशा लोकातच अर्थ नसतो की गुरुत काही नसतं? तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्क समजावं. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का? ती शक्य नाही. याकरता ते सांगतील ते साधन आधी करावं, म्हणजे चित्त शुद्ध होतं आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरं समाधान मागावं आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचं राहतं? मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होतं. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचंही कारण उरत नाही. परमात्म्याचं स्मरण यातच विषयाचं विस्मरण. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुरेश हळदणकर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना, संगीत MG गोखले आणि स्वर सुमती टिकेकर.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंग रचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय सातवा। श्री गणेशाय नमहा। वाल्मिकी ऋषि म्हणाले, भगवान विष्णु प्रसन्न झाल्यावर सुदैवाने त्यांची स्तुती केली। भगवान विष्णु म्हणाले, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे, तुला काय हवा तो वर माग। सुदैव म्हणाला, मला पुत्र नाही, तो द्यावा एवढंच माझं मागणं आहे। भगवान विष्णु म्हणाले, तुझ्या भाग्यामध्ये सात जन्मापर्यंत पुत्र लाभ नाही, तू दुसरं काहीतरी माग, माझा उपाय चालत नाही। ते कठोर वचन ऐकून सुदैव मूर्छित पडला। त्याला सावध करून त्याच्या पत्नीने म्हटलं, व्यर्थ कष्टी का होता, आपल्या भाग्यात असेल तेच भोगावं, हरीला सांगून काय उपयोग। दैव अनुकूल नाही असं आपण समजावं आणि देवाची भक्ती करीत आयुष्य घालवावं। गरुडाला मात्र वाईट वाटलं, काहीही करून सुदैवाला पुत्र द्यावा, नाहीतर तुमची भक्ती कोणी करणार नाही, तुम्हालाच सर्व सामर्थ्य आहे, असं गरुड भगवान विष्णूंना म्हणाला। ते ऐकून विष्णू त्याला म्हणाले, तू सुदैवाला तुझ्या अधिकारात पुत्र देऊ शकतोस। तेव्हा गरुडाने त्या दोघांना पुत्र प्राप्तीचा वर दिला आणि विष्णूंना पाठीवर घेऊन तो वैकुंठाला गेला। आणि भगवान विष्णूंना पाठीवर घेऊन तो वैकुंठाला गेला। सुदैव ब्राह्मण पत्नीसह आपल्या घरी राहू लागला। काही काळाने त्याला एक पुत्र प्राप्त झाला। तो सर्व शुभ लक्षणांनी युक्त मुलगा अतिशय हुशार होता। शुकदेव असं त्याचं नाव ठेवलं। 8 वर्षातच त्याने अनेक विद्या प्राप्त केल्या। काही दिवसांनी देवलमुनी सुदैव ब्राह्मणाच्या घरी आले। शुकदेव त्यावेळी तिथे आला आणि देवल ऋषींना त्याने नमस्कार केला। त्याची लक्षणं पाहून देवलांना फार आनंद झाला।

आला आणि कुतूहलाने त्यांनी त्याची सर्व लक्षणं पाहिली तेव्हा मात्र ते सुस्कारा टाकून स्वस्थ बसले. त्यांची मुद्रा पाहून सुदैव चिंतेत पडला. तेव्हा देवलांनी म्हटलं, हे विप्रा, आधी बाळाचं आयुष्य पाहावं आणि मग बाळाची लक्षणं सांगावी. ह्या मुलाला 12व्या वर्षी पाण्यात बुडून मरण आहे, ते अटळ आहे. सुदैवाला वाईट वाटलं. देवल मुनी त्याचं सांत्वन करून निघून गेले. सुदैवाला मूर्छाच आली. गौतमी मोठी धीराची होती. तिने पतीला धीर दिला आणि कितीतरी मोठे मोठे लोकही मरण टाळू शकले नाहीत इत्यादी सांगून तिने त्याला हरिभक्ती करीत राहावं असं सुचवलं. अशा प्रकारे तू पूर्वजन्मी सुदैव होतास आणि तो पोपट तुझा मुलगा होता असं वाल्मिकी ऋषी म्हणाले. ओम नमो भगवते वासुदेवाय.

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण सातवा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, रोज एकदा दुपारी जेवावं, उद्यापनाला दाम्पत्याला जेवायला बोलवावं. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

अधिक मास पोथीचा आजचा भाग श्री एकनाथ बाबू जोशी मुक्काम पोस्ट वेताळ वांबर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी तसंच आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग देस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग देस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन। भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर यांचा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे सुहास शामगावकर यांचा।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

आता ऐकूया ललिता नामजोशी यांची गीतरचना. संगीत आहे केतन अत्रे यांचं आणि स्वर आहे विद्या करलगीकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत गुलाबराव महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्ति सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाइटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

काही वेळेला अंधश्रद्धा उखडायची, असं ही काही एक आहे. अंधश्रद्धा उखडायला हरकत नाही, पण श्रद्धाच उखडायची नाही. सात्विक श्रद्धा आहे ती आवश्यक आहे. आणि श्रद्धा मयोयम पुरुष आहे असं म्हटलंय. प्रत्येकाची कशावर ना कशावर श्रद्धा असते. कुणाची पैशावर असते, कुणाची वैभवावर असते, पण खरी श्रद्धा जी आहे ती भगवंताच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी, भगवद्गीता ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांच्या ठिकाणी. त्यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याला शब्द प्रमाण असं म्हटलेलं आहे, आगम प्रमाण असं म्हटलेलं आहे. अशा ग्रंथांच्यावर श्रद्धा ठेवायची आहे आणि त्याप्रमाणे आपले जीवन जगायचं आहे. मग ह्या ठिकाणी भाविक मंडळी पाहिजेत, पण भाविकतेला बुद्धीची जोड द्यायची आहे. बुद्धीने नेमका काय आहे, परमात्मा कसा आहे, जाणीजे देव निर्गुण, जाणीजे मी तो कोण, परमात्मा कसा आहे, मी कोण आहे हे जाणून घ्यायचं आहे. विश्व काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. आणि तिन्ही एकच कशी आहेत, एकच परमात्मा तिन्ही अंगाने कसा नटलेला आहे हे बुद्धीने समजून घ्यायचं आहे. आणि भावाने त्याचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे ज्याच्याजवळ बुद्धी आहे आणि भाव आहे, विचार करण्याची कुवत आहे, काही संस्कार आहेत, अशी जर व्यक्ती असेल तर हे होऊ शकतं. म्हणून विरक्ते भाविके सांभाळावी, विरक्ते प्रेमळे निववावी. प्रेमळ मंडळी आधी मिळणं कठीण, कारण भगवंत देखील म्हणतात प्रेमळांचे साकडे. आम्हाला देखील प्रेमळांचं साकडं आहे म्हणतात. त्याचं कारण खरा प्रेमळ मिळत नाही. पुष्कळ वेळा प्रेम जे आहे हे दाखवलं जातं, अंतस्थ हेतू वेगळाच असतो. आधी घराघरात जरी बघितलं तरी खऱ्या अर्थाने प्रेम करणारी मंडळी फार थोडी सापडतात. प्रेम आहे असं दाखवलं जातं, पण आपल्या स्वार्थाला कुठंतरी जरा धक्का पोचतोय असं वाटलं की प्रेम संपतं. आणि म्हणून खरा प्रेमळ, अंतःकरणाचा निर्मळ असा मनुष्य, अशी व्यक्ती भगवंताला हवी असते, संतांना हवी असते. अशी प्रेमळ मंडळी आधी मिळवायची आहे. आणि प्रेमाला प्रेमानेच निवडता येतो. प्रेमळ माणसाला प्रतिसाद जो हवा असतो तो प्रेमाचाच प्रतिसाद हवा असतो. त्यांनी इतकं प्रेम केलं, आईनी मुलावर इतकं प्रेम केलं, म्हणून उद्या मुलाने जर आईच्या अंगावर नोटा फेकल्या आणि जर सांगितलं की तू जे प्रेम केलंस ना त्याची ही किंमत हे घे असं जर म्हटलं तर त्या आईला काय आनंद होईल. त्याचा जो प्रतिसाद आहे त्या मुलाने आईवर प्रेम करण्याने आहे. तिच्याशी प्रेमाचं वर्तन करणं, तिची चौकशी करणं. आणि प्रेम हे काही एखाद्या कृतीनं सांगता येत नाही. अंतःकरणाचा तो भाव आहे तो दुसऱ्याच्या अंतःकरणाला कळतो. हजारो मैलावर जरी असेल दोन मंडळी तरी जर खरंच प्रेम असेल तर त्या प्रेमाची जाणीव दुसऱ्याला होत असते त्या त्या क्षणाला देखील. आणि अगदी शेजारी राहत आहे परंतु अंतःकरणात त्या व्यक्तीविषयी प्रेमच जर नसेल तर शेजारी राहून देखील काही उपयोग नसतो. म्हणून प्रेम हे खरं पाहिजे आणि प्रेमानेच प्रेमळांना निवायचं असतं. विरक्त साबडी उपेक्षावी शरणागते. विरक्त माणसानी साबडी भुई भाबडी जी माणसं असतात ती किंवा जी शरणागता आलेली असतात ती त्यांची उपेक्षा करू नये. शरणागत आला ना तो, खऱ्या अर्थाने जर तो शरणागत आलेला असेल तर त्याच्या पूर्व कर्माबद्दल देखील क्षमा करून त्याला चांगला मार्ग दाखवायचा आहे. भोळा बाबडा असेल तर त्यालाही भगवंताच्या मार्गावर स्थिर करायचं. विरक्ते अभ्यास करावा. अभ्यास ध्यानाला देखील अभ्यासच म्हटलाय. ध्यानाची साधना करणं म्हणजे अभ्यासच आहे. नाम घेणं अभ्यास आहे. परमार्थाच्या साधनेचा अभ्यास करायचा. विरक्ते साक्षेप धरावा. अतिशय प्रयत्नशील राहावं, नेमकेपणाने राहावं. विरक्ते वक्तृत्वे उभा राहावा मोडला परमार्थ. समोर तू म्हणताय त्यावेळेला देखील परमार्थ मोडलेला होता. असे अनेक काळ होऊन गेले की त्या त्या काळामध्ये परमार्थ मोडतो, त्याचं विस्मरण होतं, तो कुठंतरी धूळ खात पडतो, लोकांना कळत नाही. तसं त्यावेळे देखील परमार्थ मोडलेला होता. तर समर्थ म्हणतात विरक्त महापुरुषांनी हा जो मोडलेला परमार्थ आहे तो आपल्या वक्तृत्वाने उभा राहावा. वक्तृत्व पाहिजे. लोकांना जर समजून सांगायचं असेल तर वक्तृत्व पाहिजे. पण हे वक्तृत्व नुसतं शब्दाच्या पातळीवर नसावं, अनुभवाच्या पातळीवर असावं. जो आपला अनुभव आहे तो अनुभव जर आपण लोकांना कथन करत गेलो, त्या मार्ग सांगत गेलो, तर त्याचा प्रभाव श्रोत्यांच्यावर विशेषत्वानी पडतो. कारण अनुभवाचे बोल जे असतात ते आधी बोलणं आणि मग सांगणं, बोलण्यासारखे चालणे. तयांची वचने प्रमाणे मानते जने. तुम्ही त्याप्रमाणे जर करत असाल आणि जर बोलत असाल तर लोकांच्या समोर तो अनुभव खरा प्रगट होतो आणि त्याप्रमाणे मंडळी चालावी लागतात. म्हणून समर्थ म्हणतात मोडलेला परमार्थ आपल्या वक्तृत्वाने उभारावा. विरक्त विमळ ज्ञान बोलावे. विमळ ज्ञान, आत्मज्ञान.

शुद्ध ज्ञान ते बोलावं. बाकीचं ज्ञान ठीक आहे, अनेक गोष्टी आहेत, अनेक विषय आहेत, निराळ विषयाचा अभ्यास लोक करत असतात, परंतु जे ज्ञान झालं असतं दुसरं काही जाणायचं राहत नाही. असं आत्मज्ञान जर करून घेतलं तर लक्षात येतं जे जे काही आपल्याला दिसत आहे, ज्याचा अभ्यास करण्यामध्ये मंडळी आयुष्याच्या आयुष्य घालवत आहेत, संशोधन करतायत. पण ज्याला बोध झाला तो म्हणतो भगवंतच तर सर्व रूपाने नेटलेला आहे, आता आणखी जाणायचं काय. जाणा व्यवहाराच्या अंगाने काही गोष्टी जाणाव्या लागतात त्या जाणाव्या, परंतु ह्याला कुठलंही आता काही जाणून घ्यायचं आहे, काही समजून घ्यायचं आहे अशी जिज्ञासा राहत नाही. तो सारख सर्व रूपामध्ये एका परमात्म्याचं दर्शन घेत विरक्त आहे. विमळ ज्ञान आणि ते बोलावे, आपण ज्ञान करून घ्यावं आणि लोकांना ते सांगायला पाहिजे. अरे वही तो है, तोच तर भरलेला आहे, कशाला डोक्याला व्याप करतो, दुःखी होतो. विरक्त आहे, वैराग्य स्तवित जावे आणि वैराग्याचं स्तवन करावं. वैराग्याची आवश्यकता समजावून सांगावी. परमार्थातच वैराग्य पाहिजे असं नाही तर संसारात देखील वैराग्य पाहिजे. आपल्याकडे नेहमी आपल्या संस्कारात सांगितलं जातं की त्यागावर जीवन आधारलेलं असावं, भोगावर नाही. आणि सध्याच्या काळात असं दिसतंय की भोगावर जीवन आधारलेलं असल्यामुळे ते भोग मिळवण्यासाठी येन केन प्रकाराने नाना गोष्टी खटपटी केल्या जातात. पण ते भोग भोगल्यानंतर देखील समाधान आहे का असे विचाराल तर समाधान नाही. त्याचं कारण काय आहे, अनेक गोष्टीच्या मर्यादा त्या भोगाला आहेत. एखाद्या विषयापासून आपल्याला आनंद मिळतोय असं जर आपल्याला वाटत असेल, आता तो भ्रम आहे. संत सांगतात की विषयात आनंद नाही, आनंद आत आहे. आणि आतलाच आत्मानंद त्या इंद्रियांच्या द्वारे त्या विषयाकडून आपण मिळवत असतो आणि विषयातून आनंद मिळाला अशा भ्रमात आपण असतो. पण मर्यादा पडतात, त्याचं कारण तो विषय सारखा उपलब्ध होईलच असं नाही. बरं, विषय असला तरी इंद्रिय ते त्या तऱ्हेने सक्षम असेलच असं नाही. इंद्रियातच जो दोष निर्माण झाला, डोळ्याने दिसेनासच जर झालं तर सृष्टी सौंदर्य पाहणार काय, त्यामुळे मर्यादा पडली. बरं, समजा विषयही भरपूर आहे, इंद्रिय आहे, तरी कुठंतरी मर्यादा पडते, ती इंद्रिय देखील थकतो. अगदी कानाने आपण संगीत ऐकत असतो, किती वेळ ऐकणार, कुठेतरी मर्यादा आहे, त्याला कुठेतरी थांबावं लागतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन निर्विषय आनंद जो आहे, आत्मानंद जो आहे, त्याला म्हटलं कुठलीच मर्यादा नाही आहे. तो विषय कधी संपणारा नाही आहे, निर्विषय आहे, त्याचा कधी कंटाळा येणार नाही, त्यांनी कधी दमला श्रमला असं होणार नाहीये. आनंद दिवसेदिवस वर्धिष्णू वर्धिष्णू होत जाणार आहे. आणि अशा तऱ्हेनं निर्विषय आनंद जर घेता आला तर बाहेरच्या विषयांचे फारसं महत्व राहत नाही. ठीक आहे, किंवा घेतला आनंद जरी तरी त्याला माहिती असते की हा विषयातला आनंद नसून माझाच आनंद मी या विषयाच्या अंगाने घेतोय. म्हणून वैराग्य जे आहे ते वैराग्य आपल्या संसारामध्ये प्रापंचिक गोष्टीमध्येही पाहिजे असतं आणि परमार्थात तर वैराग्याशिवाय वाटचालच सुरू होत नाही. आणि म्हणून त्या वैराग्याचं स्तवन करावं. विरक्त आहे निश्चयाचे करावे समाधान, आत्माचा आहे असा निश्चय करावा, इतरांनाही त्याचं समाधान मिळवून द्यावं. हरिकीर्तने करावी निरूपणे माजवावी, निरूपण माजली असं म्हणतो. त्याचा अर्थ जिकडे तिकडे आपल्याला बघावं तिथं हा बोध दिला गेला पाहिजे. आता सुद्धा सध्या आपण बघितलं ते जिकडे तिकडे निरूपण चालू आहे, पण बोधाच्या पातळीवर जर असतील तर त्याचा परिणाम होतो, नसेल तर मात्र त्याचा परिणाम होत नाही. भक्ती मार्गे लाजवावी निंदक दुर्जने, म्हणजे निंदक मंडळी असतात, दुर्जन मंडळी असतात, त्यांना आपल्या भक्तीनं लाजवावं. लाजवायचं ठरवून ते लाजवायचं नसतं, त्याच्या भक्तीनं ती मंडळी हळूहळू त्यांना लाज वाटते की आपण काय कर्म केलं. सगळ्या संतांची चरित्र पहा, तुकोबांना किती छळलं, ज्ञानोबांना किती छळलं, पण काहीही छळलं, कितीही व्याप केला, नाथांना किती व्याप केला, तथापि कुणीही आपला भक्ती मार्ग सोडला नाही. हळूहळू त्या दुर्जनांच्याच लक्षात येतं, निंदकांच्याच लक्षात येतं की आपला मार्ग चुकलेला आणि ह्यांचा मार्ग बरोबर आहे. ती मंडळी देखील भक्ती मार्गाकडे वळतात. बहुतास करावे परोपकार, आपण म्हणतो ठराविक एका व्यक्तीकडे केलं नाही, सर्वांसाठी. जे जे आपल्या जवळ आहे ते सर्वांसाठी द्यायचं आहे. जागा असो, पैसे असो, ज्ञान असो, अन्न असो, वस्त्र असो, बहुता असं करावे परोपकार. भलेपणाचा जीर्णोद्धार, भलेपणा जो आहे त्याचा जीर्णोद्धार करायला हवाय. विसरलेत मंडळी भलेपणा काय आहे, सज्जनपणा काय आहे, याचा विसरच माणसाला पडलेला आहे. सारखं साधं माणसासारखं माणसाला वागता येत नाही. मग भला माणूस म्हणावं अशी माणसं देखील फारच दुर्मिळ दिसत आहेत.
समर्थ या ठिकाणी म्हणताय की भलेपणाचा जीर्णोद्धार करा. आपण देवळांचा जीर्णोद्धार करतो आहे, कुठं कुठं पडलेली देवळं आहेत दुरुस्त करतोय, सगळं काही करतो आहे, वर दिसणार, पण भलेपणा बाजूलाच राहतोय. त्या जीर्णोद्धार करण्यामध्येही घोटाळे ऐकून येतात. जिथे जिथे संतांची ठिकाणे आहे असं म्हणतो तिथं देखील गोंधळ चाललेला ऐकू येतोय. आणि मग भलेपणाचा जीर्णोद्धार करणं आवश्यक आहे असं समर्थ सांगतात, तर त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे तेही आपल्याला बघायचं आहे. हरिओम तत्स. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा हृदः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
2: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: अनेक गोष्टींना छोटी छोटी छोटी प्रायश्चित्त आहेत. या प्रायश्चित्तांमध्ये साधारणतः महत्वाचं समान सूत्र एकच आहे, कंदमूळ खाऊन उपवास. आणि ते उपवासाचा एक दिवस किंवा तीन दिवस किंवा पाच दिवस किंवा सात दिवस, सतत असमान संख्या त्याच्यात त्यांनी सांगितलेली आहे. 2, 4, 6 हे कधी येत नाही त्याच्यात. आणि पुन्हा कंसात ऋषी सांगतात, पातकाच्या तीव्रतेप्रमाणे दिवस ठरवा, एक दिवस का तीन दिवस का पाच दिवस, पण शक्य झालं तर कंदमूळ सेवन. आणि ह्या पाचही दिवशी जे काही पाच दिवस असतील सात दिवस असतील, पाप प्रायश्चित्ताच्या मोचनासाठी ओम नमः शिवाय शिवनामाचा जप या ठिकाणी सांगितला आहे. कायदा लिहिताना छोट्या छोट्या गोष्टी पण लिहायला लागतात. तस इतक्या छोट्या पण गोष्टी लिहिल्या आहेत ऋषींनी, म्हणजे छोटी छोटी गोष्ट सोडलेली नाही. माणसं काय पळवू शकतात तो एकमेकांचं काही पळवतात, पण ती छोटी छोटी का होईना. पण काय चुका छोट्या छोट्या असल्या तरी बोचायच्या राहतात थोड्याच. ते छोटा आहे याचा अर्थ टोचत नाही असं नव्हे, त्याला टोक आहे ना, पाप आहे ते, चूक होते ना.

आसनं ते काय सांगायची गरज नाही. त्यांनी जमा केलेली फुलं किती छोटी गोष्ट आहे कल्पना करा, पण आपण चोरी आहे ती. यांनी सगळी झाडं बिडं याच्यानं फुलं बिळं आणली होती, ठेवून दिली होती, हे गेले होते तिकडं बघत कोण कशाला मी एवढं फिरत बसू. सगळी घेतली माझ्याच परडीत अशी पटपट पटपट फुलं तशी मुळं. तो शेतकरी समजा काहीतरी ते मुळे बळे गाजरं काढत असेल, ठेवली एका बाजूला. आता पुढचं उपटायला गेला तिकडे, अरे बघत नाही, पळ वाटतली चार फळं अशी. याचं छोट्या चोऱ्या केल्या असतील, पण ह्या सगळ्या चोऱ्यांसाठी जसं प्रायश्चित्त आहे, या प्रायश्चित्तातला मुख्य विधी परत असं करणार नाही हा आहे. हो नाही तर एवढं प्रायश्चित्त असेल तर मग सोपंच झालं की एक प्रायश्चित्त घ्यायचं पुढच्या पापासाठी परत यायचं. जाणीवपूर्वक पुनरावृत्तीला प्रायश्चित्त नाही असं पुराण सांगतं की हे चुकलं कळलं मला, त्याचं मी प्रायश्चित्त घेतलं मान्य आहे, पण हे जर परत केलं आता जाणीव आहे मला याची, मग प्रायश्चित्त नाही. प्रायश्चित्त नाही म्हणजे सुटलो नव्हे, मग आता काहीही केलं तरी तो वजल्लेप तुमच्या खात्यावर ते पाप जमा, जे यानं पुढच्या जन्मात भोगावे लागणार, त्याला पर्याय नाही. एका शंकेचं निरसन, आपण जन्म जन्म मानतो, पुनर्जन्म मानतो, पण फक्त मानतो म्हणून ते आहेत असं नाही म्हणता येणार. अगदी आजच्या विज्ञानामध्ये सुद्धा ते सिद्ध झालेले आहेत. कारण अनेक महापुरुषांचं चरित्र बघितल्यानंतर आज विज्ञानही म्हणतं इतका अभ्यास होण्यासाठी इतकी वर्ष तप करायला पाहिजे, ह्या माणसाच्या जीवनाला तर इतकी वर्ष गेल्याचं दिसत नाही. मग आपोआप यांचा अभ्यास झाला म्हटलं तर मग चमत्कारच मान्य केला. विज्ञान मान्य करायचं असेल तर क्रमसिद्धांत मान्य करायला पाहिजे, आणि क्रमसिद्धांत मान्य करायचा असेल तर पूर्वजन्मच मान्य करायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी जी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली ती या जन्मातल्या 61व्या वर्षी मला कळत नाही, तो विषय वेगळा, पण ज्ञानेश्वरीत काय आहे याच्यावर 100 लोकांनी आजपर्यंत PhD केली. अभ्यासाचा क्रमविस्तार बघता एका PhD समजा एक मनुष्य 4 PhD एका जन्मात करू शकतो. 100 PhD होण्यासाठी 25 जन्म जायला पाहिजे होते. याच्यातही आणखीन काही शिल्लक आहे. या ज्ञानेश्वरी लिखाणाचा अभ्यास जन्माला आल्यापासून पुढे 5 वर्ष लहान मुले म्हणून सोडून द्या, 5 ते 15 या 10 वर्षात एवढा अभ्यास करता येतो असं विज्ञान मान्य करूया का? तेही विज्ञान हो म्हणायला तयार नाही. 10 वर्षात कोणाचा हा एवढा अभ्यास होतो? इतक्या अभ्यासासाठी साधारण इतकी काय 500-1000 वर्ष अभ्यास केला पाहिजे जो माणसाला तेवढा आयुष्य मिळालं. तर अभ्यास झालेला तर दिसतोय म्हणजे तो इतकी वर्ष झालाय, भले तो एका जन्माचा नसणारच. म्हणून तर हरिपाठाच्या अभंगात ज्ञानेश्वर माऊलींनी अशी स्वच्छ ओळ लिहिली आहे, मी मागील जन्मी मुक्त झालो. जन्ममृत्यूचा फेरा हा जो काही विषय असतो तो माझा मागल्याच जन्मात तसा संपून गेलाय. स्वामी विवेकानंदांनी स्वतः राजयोगामध्ये असं लिहिलंय, मला मागचे 50 जन्म आठवतात. आता स्वामी विवेकानंदांना एक जन्म आठवला तर 500 रुपये मिळतील, 2 जन्म आठवले तर 1000 मिळतील, असं काही लाखाचं बक्षीस मिळणार होतं म्हणून थापा मारायची काहीच गरज नाही. जेव्हा स्वामी विवेकानंदांना एकाने विचारलं, आम्हाला या जन्मातलंही मागचं काही फारसं आठवत नाही, ते म्हणले एक मुळात तुम्ही तुमची बुद्धिमत्ता तेवढी तीव्र केलेली नाही. जो समाधी योगाचा अभ्यास करायला पाहिजे तो अभ्यास झाला तर आपल्याच काय, लक्षावधी लोकांच्या लक्षावधी जीवनातलं सगळंच्या सगळं लक्षात राहायची ताकद मेंदूत आहे. मेंदूचा एक हिस्सा आपण वापरतो, बाकी 99 आपण वापरत

0: नाही असं स्वामी विवेकानंदांचं मत आहे. एका हिश्यामध्ये एवढं असेल तर 99 झाल्यावर काय होत असेल देव जाणे त्यातलं. आणि एका साधकाने विचारलं की आम्हाला मागचे जन्म का आठवत नाहीत, त्याला दृष्टांत त्यांनी फार छान दिलाय. ते म्हणले मी माझ्या साधनेनं डोंगरावर पोचलोय, मी डोंगरावर पोचल्यामुळं मला मागचे डोंगर दिसू शकतात की हे डोंगर मी पार करून आलो. तू पायथ्याशी आहेस, तू मागं बघितलंस तर फक्त दगडच दिसतील, आहे काय मागं तुझ्या, तुला काही उंची गाठली तर पाहिजे. आणि दुसरं उत्तर स्वामीजीने दिलं, तुला नाही आठवत आहे ते बरं आहे असं नाही का वाटत तुला, कारण हा सगळा जन्म सुद्धा या जन्मात कोणी माझं मागं वाईट केलं होतं त्याचं आता परत कसं वाईट करता येईल ह्या चिंतनात चाललाय वाया. आता हे जो मागल्याही जन्मातला आठवायला लागलं तर सगळा जन्म काय वाईट करता येईल या चिंतना पलीकडे जाईल का रे. आणि दुर्दैवाने दुसऱ्याच्या वाईटाचं चिंतन करताना हे नेमकं ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक आहे की आपलंच आपल्याला कळत नाही की आपण आपलं केवढं नुकसान करतो. जे जीवनातले अमूल्य क्षण परत कधीच मिळणार नाहीत ते अमूल्य क्षण ईश्वर चिंतनामध्ये जपामध्ये मला घालवायचे होते. एक तास मी दुसऱ्या माणसाच्या वाईटाचं चिंतन करणं म्हणजे माझ्या जीवनातला एक तास जप करण्याची वेळ वाया घालवणं आहे. असा एक एक तास मोजला तर आठवड्याला किती तास वाया गेलेत आपले. आणि खरंच काही वेळेला विवेकाने बघितलं तर केवढा तरी वेळ अनिष्टाच्या चिंतनामध्ये किंवा अनिष्टाच्या बोलण्यामध्ये तुमचा आमचा जातो. स्वामी म्हटले तुला मागचं आठवत नाही तेच बरं आहे बाळा, सुखात आहेस त्यामुळे तू आज. एका विशिष्ट पातळीवर गेल्यानंतर जर 50 जन्म आठवत असतील तरही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून या विठ्ठले कृपा केली असं सतत संत म्हणत असतात. या दृष्टीनं हा जन्मजन्माचा अभ्यास आहे. पुराण सांगतंय जाणीवपूर्वक केलेलं पातक. हे जन्मजन्मात कधीतरी भोगावं लागतं. आत्ता या जन्मामध्ये सुद्धा मिळणारी सुख हे मागल्या जन्मात केलेल्या पुण्याचं फळ मिळतं आहे. येणारी दुःख हे पातकाचं फळ मिळतं आहे. असं जर मी प्रतिपादन केलं तर एक शंका येईल. मग संतांच्या जीवनामध्ये जे दुःख आलं ते कोणत्या पातकाचं फळ? तर संतांच्या पद्धतीनं विचार करायचा असेल तर असं लक्षात घ्यायचं, संत कोटीमध्ये असलेले महात्मे इतरांच्या पातकांची फळं त्यांच्यावर घेतात. कित्येक वेळेला संतांनी आपल्यावर कृपा करणं या शब्दाचा पुष्कळशा वेळेला हा अर्थ असतो की ते आपल्या खात्यात जमा नसतात ही कृपा मिळावी एवढे पैसे. ते माझ्यातलं काहीतरी पातक भोगण्यासाठी घेतात आणि त्याच्या बदल्यामध्ये म्हणजे सामान्य माणसाच्या उपकारापेक्षा सद्गुरूंची कृपा हा केवढा उपकार असला पाहिजे की जे माझ्या पूर्व पातकांची जी शिक्षा मला भोगायची ती स्वतःवर घेऊन टाकतात आणि तेवढ्या शिक्षेच्या यातनेतून मला पुढची साधना करण्यासाठी मोकळं करतात. बहुतांशी संतांच्या जीवनातली दुःख इतरांची दुःख घेतलेली आहेत, त्यांच्या कोणत्याही पूर्वजन्माच्या पातकाचं ते फळ नव्हे. ज्याप्रमाणे पोहणाऱ्या मुलाला शिकवण्यासाठी शिक्षकाला पोहता येत असतानाही तो बुडतो कारण त्यानं वाचवायला सवय व्हायला पाहिजे, मग तेव्हा त्याच्यात नाकातोंडात पाणी जातं, तो गुदमरतो, त्याला त्रास होतो, तो तडफडतोही. पण हे सगळं मला पोहता येत नव्हतं म्हणून नव्हे, अशा कोणाला तुला वाचवता आलं पाहिजे हे तुला शिकवायचं होतं म्हणून मी पाण्यात गेलो. हातात पाटी घ्यायची, पेन्सिल घ्यायची, वाकडी तिकडी अक्षरं काढायची हे आई वडिलांना येत नसतात चांगली अक्षरं म्हणून नव्हे, तुला चांगली अक्षरं काढता यावीत. बालकासाठी पंतोजीने हाती धरली पाटी, नाही तर जो बालकच म्हणायला लागला मास्तरांना सुद्धा पाठी घेतल्याशिवाय लिहिता येत नाही आमच्या. ठीक आहे, बालकाची बालबुद्धी आहे, समजून चालायचं. तसं संतांच्या जीवनातलं दुःख हे पूर्व पातकाचं नव्हे. या ठिकाणी मुद्दाम समर्थांनी सुद्धा आपल्याला सातत्याने सांगितलं, या जीवनात आलेलं जर काही दुःख असेल, कोणाकडनं अपमान झाला, कोणाकडनं काही नुकसान झालं, अर्थात सर्व सावधानता बाळगूनही नुकसान झालं असं सुरूया, तर आता ज्यांनी नुकसान केलं त्याचं मी नुकसान कसं करेन वगैरे वगैरे ह्या चिंतनापेक्षा कुठलं तरी एक पातकाचं पुस्तक त्यामुळे मिटलं गेलंय, थँक गॉड, चांगल्या कामाला लागूया. किती मोठी भांडणं त्यामुळे मिटून जातील कल्पना करा. कोणी माझा अवमान केला आफळे बुवा, तुमच्यासारखा गाढव या जगात कोणी नाही. एक पाप मिटलं, मला जे काही वाईट वाटलं त्या माणसामुळे, आता ह्याला असा ऐकवीन ना मी कशाला उगाच. काही गरज नाही का, ह्यानी मला गाढव म्हटल्यामुळे सगळे मला गाढव म्हणत नाहीत. पण ज्यांना जो प्राणी म्हणायचा असेल त्यांना तो म्हणू दे, मी कशाला त्याच्याबद्दल फारसा विचार करू. मग मी जर स्वतःला माणूस म्हणून घेत असेल तर तशासारखा वागण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करत राहणं एवढंच आहे. एखाद्या माणसाने पिवळा चष्मा घालून माझ्याकडे बघितला तर आपले बाबा पिवळे दिसतील, त्याला दिसू देत. पण यासाठी त्याचा चष्मा बाजूला करू, पण त्याचे डोळे फोडून हा काय त्रास आहे, मग त्याला काही दिसलं नाही असं नको ना करू. मुद्दा इतकाच आहे, जाणीवपूर्वक केलेल्या पातकाला जन्मोजन्मी त्रास आहे म्हणून ते करू नये. सगळ्या प्रायश्चित्त विधींच्या नंतर सातत्याने ऋषींनी हे लिहिलंय, हे सगळी प्रायश्चित्त मी सांगतोय, ती अजाणता पाप झाला असेल किंवा असहाय्य असताना पाप झाला असेल तर आहेत, किंवा पहिल्यांदाच झाला असेल आता मला कळलं की हे चूक आहे यानंतर मी ते करणार नाही, याची मनाची तयारी करतानाच ते प्रायश्चित्त विधी व्हायला पाहिजे, तसं पुढे वर्तन झालं पाहिजे तर त्या प्रायश्चित्ताला काही अर्थ आहे, अन्यथा पुढच्या पापाचं नाही मागल्याही पापाचं बेनिफिट तुझ्या डोक्यावर येणार. मग पहिली चोरी केली त्याचं प्रायश्चित्त घेतलं, ठरलं होतं आता परत करायची नाही वरच चोरी, दुसऱ्यांदा केली मग शिक्षा दुसऱ्या चोरीची होईल का, नाही आता पहिल्या सगट सगळ्याची होणार, तोही दंड त्याच्यात आकारला जातो. हा मुद्दा इथे महत्वाचा आहे. बरं, समजा तृण काष्ठ वृक्ष हे जर पळवले तर, झाडं पळवली कोणाची किंवा कोणाचे कपडे पळवले, मग त्याच्यात तीन दिवसाचा उपास सांगितलाय, जलप्राशन करून उपास करावा, परत असं करणार नाही असं म्हणत उपास करावा, अगदीच नाही निभला तर कंदमुळं सेवन करून उपवास करावा. समजा दुसऱ्याचं सोनं पळवलं तर, मणी मोती सोनं चांदी औषध किंवा पशु पक्षी पळवले दुसऱ्याचे, आता मी आपल्या लेवलवर आलेले आहे प्रकार, बरोबर, छोटे छोटे चोऱ्या, असं जर काही पळवलं असेल मग 7 दिवस. आता 7 दिवस पाण्यावर राहायला लागणार म्हटल्यानंतर माणूस नाहीच करणार हो. एक गोष्ट आपल्या जीवनात ना अलीकडे रद्द झाली आहे, ज्या गोष्टीचा थोडा गंभीरपणे विचार करायला पाहिजे, ते म्हणजे अग्निहोत्र. पूर्वी प्रत्येकाच्या घरात अग्निहोत्र होत, अर्थात घरात, प्रवासात ते झालं नाही म्हणून फार मनाला लावून घेऊ नका, पण मुळातच प्रवासामध्ये कुठल्याही धर्मक्रियेचा निम्म झालं तरी पूर्ण फळ आहे अशी सवलत दिलेली आहे. प्रवासामध्ये इतकं सगळं शक्यही नसतं तेवढं समजतं लोकांना. पण जेव्हा घरी आहोत, अग्निहोत्र या शब्दाचा असा काही अर्थ नव्हे की तासभर यज्ञ करायचं आहे. अग्निहोत्र प्रकारामध्ये एक छोटंसं यज्ञकुंड आहे, पूर्वी ते प्रत्येकाच्या घरात होतच, अगदी नसेल तर आता अग्निहोत्र कुंड मिळतं, छोटंसं अगदी ते पत्र्याचं कुंड असतं ज्यामध्ये त्या गौऱ्या असतात त्याच्या शेणाच्या थापलेल्या, ते चार तुकडे त्याचे, एक चमचाभर तूप आणि काय चार चिमटीत मावतील एवढे तीळ तांदूळ आणि त्याला तूप लावलेलं, अशा तऱ्हेचं त्याच्यावरती हवन करणं, आहुती देणं आणि देवतेला सांगणं अग्नये स्वाहा अग्नये इदन्न मम। पूर्वी ते सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला होत असे, त्यामध्ये वातावरण शुद्धी हा एक व्यावहारिक लाभ आहे आणि घरातल्या अनेक अशुभांचा नाश, जी दिसत नाहीत पण त्रास देतात, मच्छर वगैरे दिसतात, अनेक गोष्टी घरातल्या अशा आहेत अशुभ, ज्या दिसत नाहीत पण त्या घरातल्या माणसांच्या मनावर परिणाम करत असतात, त्यामुळे व्यवहारात त्रास देतात, त्यांचाही नाश अग्निहोत्रामध्ये आहे। प्रत्येक घरात अग्निहोत्र व्हायलाच हवं असा त्या काळातल्या ऋषींचा प्रचंड मोठा दंडक आहे। आजही ते छोट्या प्रमाणात आपल्याला शक्यही आहे, म्हणून पूर्वीच्या काळातला त्यांनी नियम इतका भयानक दिलाय, जर एखाद्याने एखाद्या दिवसाचं अग्निहोत्र चुकवलं, म्हणजे किती, 5 मिनिटाचं चुकलो काम, सूर्यास्ताची एक 5 मिनिटाची वेळ फक्त अग्निसाठी द्यायची, अग्निपूजा। नियम असाच असतो, छोट्या शिक्षेला, छोट्या चुकीला मोठी शिक्षा असली की मग ती छोटी सुद्धा चूक कोणी करत नाही, छोटीशी शिक्षा असली तर काय हरकत आहे, तेवढं जमतंय। आता तर आणखीन उलट झालंय, मोठ्या गुन्ह्याला छोटी शिक्षा, मग आणखीनच सोपं झालं, 5 लाखाचा घोटाळा 55,000 दंड भरा, मग का करू नये, पण दंड भरल्यामुळे तुम्ही या गुन्ह्यातून मोकळे झालात, पापातून नाही। हा फरक आहे, गुन्हा हा या पिनल कोड पुरता असतो, पातक हा आत्म्याचा विषय आहे, ते जन्मजन्म पुढे चालू राहणार तुला, हे फिटेपर्यंत। हे पोलीसचं तोंड फक्त बंद केलंस 55,000 देऊन, 5 लाखाची चोरी पचत नाही। अग्निहोत्र म्हणजे 5 मिनिटाची फक्त चूक झाली तर त्यासाठी 8,000 गायत्रीचा जप करावा, इतकं मोठं दंडविधान या ठिकाणी दिलेलं आहे। आणि आपल्याकडून ऋषींचा किंवा देवतांचा जर अपमान झाला बोलताना तर थोडं मन कठोर करावं, पण जिभेला चटका द्यावा, इतकं दंडविधान सांगितलंय। आता अगदी चटका जरी नाही तरी या ठिकाणी असं म्हणतात ते, दुसऱ्याकडून जर अवमान झाला आणि चटका देणंही शक्य नाही, किती प्रॅक्टिकल माणसं येतो, अशा वेळेला किमान चिमटा तरी काढावा म्हणतात ते। गोष्ट खरी आहे, म्हणजे ज्यांनी चूक केली त्याला किंवा स्वतःला, ऐकलं म्हणून स्वतःला सुद्धा काढावाच लागेल, पण ज्यांनी केली त्याला किमान चिमटा काढावा असं ते म्हणतात। म्हणजे आमच्या तुमच्या आमच्या नातवंडांकडे जरा बघायलाच पाहिजे, म्हणजे आता किमान पुराणोक्त शिक्षा, कारण त्यांना खरंच आता विधिनिषेध राहिलेला नाही, प्रचंड विनोद ते आपल्या देवदेवतांवर करतात, प्रचंड टाइमपास विनोद आपल्या ऋषी मुनींवर करतात, तेव्हा किमान त्यांना आता शिस्त लावली पाहिजे। तुम्हाला काय विनोद करायची असेल तुम्ही तुमच्या पातळीवर करा, देव देवता अवतार पुराण ऋषी मुनी हे विनोद निर्माण करायची साधनं असू नयेत, आणि जर असली तर मग शिक्षा व्हायला हवी, किमान मी चिमटा काढीन उरडशील इतका जोरात की हे असं देवाबद्दल बोलायचं नाही, या तऱ्हेनं ऋषी मुनींच्या बद्दल बोलायचं नाही। अर्थात आपल्या हातात मुलं आहेत तोपर्यंत शक्य आहे, शिक्षणाधिकारीने केल्यावर काय करावं, मात्र तो ओरडेल एवढा मोठा चिमटा काढता येईल असं काहीतरी करावं, असं करूया आपण विचार। अशा तऱ्हेनं अनेक पातकं अनेक प्रायश्चित्त याचा उहापोह करताना मग शेवटच्या मुद्द्यावरती ऋषी आलेत. हे सगळं माहीत असलेल्या गोष्टींचं चाललंय. मला जे आठवतंय, मला जे माहिती आहे, मी हे केलंय, पण मला आठवतही नाही असंही खूप झालंय. त्या सगळ्यांचा विचार जर करायचा असेल तर मात्र तीर्थक्षेत्री राहणं, पुण्यक्षेत्री राहावं. आणि कोणत्याही पुण्यक्षेत्री गेल्यानंतर, तीर्थक्षेत्री गेल्यानंतर काय व्रतविधी असतो तो पाच प्रकारचा सांगितलाय. वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या तीर्थांचं महात्म्य आहे, पण कोणत्याही तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर पाच गोष्टी केल्या पाहिजेत. काय करू या पाच गोष्टी? एक तीर्थस्नान, दुसरी गोष्ट नेहमी करतो त्याच्यापेक्षा किमान दुप्पट समय जपजाप्य. आता 24 तास जे करतात त्यांनी काय करावं? पण हे सगळंच दंडविधान सामान्यांसाठी असल्यामुळे सामान्य माणसांनी किती ठरवलं तरी त्याचं ते 24 तास होत नाही. 24 तासामध्ये झोपेतल्या 8 तासाचं काय करायचं? म्हणजे नक्की झोपेतले 8 तास आपण काहीही करत नसल्या कारणामुळे ते 16 तासाचंच गणित आहे. पण 16 तासामधले सुद्धा सगळे तास तेवढं होतच असेल. आपण अट्टहास करतो, करायला हवा ते अगदी, पण आता आपण तासांमध्ये मोजण्यापेक्षा माळांच्या संख्येमध्ये मोजूया. ती जास्त सोपी पद्धती आहे. समजा मी रोज 11 माळा करत असेल तर किमान तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर स्नान संकल्प विधी झाल्यानंतर 11 x 22 तरी मला माळा त्या ठिकाणी करता आल्या पाहिजेत. स्नान आहे, जपजाप्य आहे. काही तीर्थक्षेत्र ही श्राद्धविधीसाठी प्रसिद्ध आहेत. गया हे तीर्थक्षेत्र जसं पिंडदानासाठी अधिक प्रसिद्ध आहे, त्यामुळे जी तीर्थक्षेत्र श्राद्धविधीसाठी आहेत तिथे विधीपूर्वक केलेलं श्राद्ध, त्याचबरोबर मग केलेलं पुढे अन्नदान, हा चौथा विषय येतो. आणि आश्चर्य वाटेल, ऋषी मुनी किती बारकाईनं गोष्टीचा विचार करतायत. पाचवी गोष्ट त्यांनी त्याच्यामध्ये दिली आहे, श्रमदान. आळंदीला गेल्यानंतर मी स्नान करतो, केलं, जप करायचा होता विठ्ठलाचा, केला. ते काही श्राद्धविधीसाठी प्रसिद्ध क्षेत्र नाही, त्यामुळे श्राद्धविधी हा विषय नाही तिथला, नाही केलं. थोडं अन्नदान तिथल्या काही लोकांना करायचं होतं, केल. श्रमदान, इतकी देवळं तिथे आहेत, इतक्या ठिकाणं आहेत, कुठल्या तरी एका भागाची मी स्वच्छता करीन. भगवान महाविष्णू महाराज की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। दुसऱ्या दिवशी पहाटे स्वामी मंगळ वेढ्यात प्रकट झाले। औदुंबराखाली पारावर बसले। पहाटेपूर्वीचा विरळ काळोख सर्वत्र पसरलेला होता। गावाला अजून जाग यायची होती। स्वामींच्या भोवती प्रकाश पसरलेला होता। कृष्णम भट्ट कापशीकर नावाचा एक दत्तभक्त त्या अंधार भरल्या पहाटे देवपूजेसाठी फुलं गोळा करायला बाहेर पडला होता। त्याची नजर दूरवर गेली तेव्हा त्याला औदुंबराखाली प्रकाश दिसला। कृष्णम भट्ट प्रकाशाच्या दिशेने झेपावला। तिथे त्याला स्वामी समर्थ ध्यानस्थ अवस्थेत बसलेले दिसले। कृष्णम भटांनी त्या तेजस्वी यतिपुरुषाला साष्टांग नमस्कार घातला। स्वामींनी डोळे उघडले। त्यांची नजर कृष्णम भटावर स्थिर झाली। स्वामी बोलायला लागले, तुला मागलं काही आठवणार नाही, परंतु तुला सांगतो, तुझी दत्तोपासना अनेक जन्मांची आहे, हा तुझा अखेरचा जन्म, तुझे पुण्य फळाला आले आहे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला काय हवे ते माग, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, निसंकोचपणे माग। कृष्णम भट्ट स्वामींच्या चरणांना घट्ट धरीत बोलला, स्वामी आपल्या कृपेने माझं उत्तम चाललं आहे, तुम्ही श्री दत्तावतारी आहात, काल रात्री गावात ही बातमी आली तेव्हापासून तुम्हाला भेटायला मी उत्सुक होतो, माझं भाग्य थोर, तुमची भेट पहाटेच झाली। असं म्हणत कृष्णम भटाने गोळा केलेली फुलं स्वामींच्या मस्तकावर उधळली। स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। कृष्णम भटाचं सात्विक व्यक्तिमत्व आणि निखळ प्रेम स्वामींना जाणवत होतं। कृष्णम भटाने स्वामींना विनंती केली, स्वामी आपण इथे पारावर बसला आहात, आपण माझ्या घरी चला, मी आणि माझी पत्नी आम्ही दोघं तुमची षोडशोपचारे पूजा करू, तुमचे आशीर्वाद लाभले तर अधिक आनंद मिळेल। स्वामींनी मोठ्या प्रेमाने कृष्णम भटाला दोन्ही दंडांना धरून उठवलं आणि म्हटलं, तू जा, मी येईन तुझ्या घरी। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भक्तांच्या आयुष्यातल्या अडीअडचणी स्वामी कशा दूर करतात ते तुम्हाला आता रोज सांगणार आहे। तुम्ही फक्त तुमचं लक्ष माझ्या बोलण्याकडे केंद्रित करा। यमुताई खूप आजारी होत्या। सर्व प्रकारचे डॉक्टरी उपाय करून झाले, परंतु गुण काही येत नव्हता। त्या स्वामी भक्त होत्या। त्यांनी आपल्या मुलीला सांगितलं, मला रोज स्वामींच्या चरणांचं तीर्थ आणून द्या, स्वामीच मला बरे करतील। त्याप्रमाणे स्वामींच्या चरणांचं तीर्थ सकाळ संध्याकाळच्या आरतीनंतर यमुताईंना देण्यात आलं। 8-15 दिवसात त्यांना खूप गुण आला। रात्री झोपताना स्वामींचा अंगारा कपाळाला लावला की त्यांना शांत झोप लागत असे। एक दिवस त्या म्हणाल्या, स्वामींनी मला दर्शन दिलं, मी पूर्ण बरी झाले। आश्चर्य म्हणजे त्या दुसऱ्या दिवशी खडखडीत बऱ्या झाल्या। ह्याचा अर्थ असा की स्वामींची आपल्या भक्तांवर नजर असते आणि तेच त्यांना बरं करीत असतात। फक्त आपली श्रद्धा हवी इतकंच।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं.